घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 24 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जिथं संत तिथं आनंद आणि समाधान असणारच. काही संत वरून अज्ञाने दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्यानं किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानंच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणं म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखं आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथं संत आहे तिथं आनंद आणि समाधान असतं. पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळं आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात तर आपण संशयात असतो. त्यामुळं त्यांना समाधान मिळतं तर आपल्या पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजेच त्यांचा समागम करणं आहे. मी करतो हे बंधनाला कारण असतं. ते नाहीचं करणं म्हणजे गुरुचं होणं समजावं. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसतं इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्या करता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्यानं काही काळ मुळीच काही करू नये आणि नंतर भगवंताचं अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यामध्ये एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर ते मात्र आपण सोडून देतो आणि हे काही बरं नाही. देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे. त्याच्याजवळ तडजोड नाही पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी आचरण करूया. भगवंताचं अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावं. जिथं भगवंताचं स्मरण तिथं माया नाही. जिथं माया अभिमान आहे तिथं भगवंत नाही. दानाचंही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील. त्याचं यथायोग्य दान केलं तर तो तारेल. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे. त्याचंच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणं कसा ठेवेल. संत हे भगवंता वाचून दुसरीकडं राहिलेच नाहीत आणि म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प

डॉक्टर दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 236, समास 18, दशक 10, श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते अवलक्षण कसं करतात त्याची माहिती समर्थ देत आहेत. कथा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये वादविवाद होतो, त्यामुळे त्रास होतो, शिवीगाळ, मारामारी, गोंधळ होतो. कोण निरूपणाला बसतात, सावकाश भांडणं लावतात. हरिदास बिचारा पोटासाठी गाणं गात असतो. खूप जाणते मिळाले तरी एकापेक्षा एक बोलत राहतात आणि लोकांकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. माझं होऊ दे तुझं नको अशी ज्याला अखंड सवय असते, न्यायनीती सोडून तो अन्यायाकडे धावतो. स्वतःच्या मोठेपणासाठी अचावाचा बोलतो, तोंड वाजवतो. न्याय नाही, मोठा अन्याय होतो. एकीकडे अभिमान निर्माण होतो, दुसरीकडे राग येतो. असे श्रोते खरे की खोटे कोण जाणणार. म्हणून जे जाणते हुशार असतात ते आधीच आपल्याला काही काळात कळत नाही अशी भूमिका घेतात. आपण मूर्ख टोणपे आहोत, आपण काहीच नाही असं सांगतात. आपल्यापेक्षा देव थोर आहे हा विचार ज्याला समजला तो जगाशी योग्य ते अंतर ठेवून राहतो. सभेमध्ये कलह झाला तर जाणत्यावर आरोप येतो, त्यामुळे अंतर राखायला शिकला नाही तो कसला योगी. वैर केल्याने वैर वाढतं, आपल्याला दुःख भोगायला लागतं, हे शहाणपणाचं रहस्य आहे. स्वतःला अखंडपणे सांभाळतो, कमीपणा येऊ देत नाही. थोर लोकांसाठी क्षमा शांती आवश्यक आहे. अवगुणी माणसापाशी गुणी माणूस बसल्यावर लगेच तुलनेमुळे अवगुण कळतात. विवेकाची पुरुषाची कृती विचारपूर्वक होते. नाना उपाय दीर्घ चिकाटी धरून विचारपूर्वक प्रयत्न करेल त्याचा महिमा तोच जाणतो. दुर्जनांनी वादविवाद बेजर केल्यानंतर बाष्कळ लोकांनी डिवचल्यावर विवेकापासून दूर गेला तर त्याला विवेक कसं म्हणता येईल. न्याय, पर्याय, उपाय हे मूर्खाला कळतात का? मूर्खांमुळे सभेचा चिवडा होतो, मग ते शहाणे लोक तो नीट करतात. स्वतः सहन करतात आणि सहन करायला लावतात. स्वतः करतात आणि करायला लावतात. पृथ्वीवर उदंड लोक आहेत, लोकांमध्ये सज्जन असतात. सज्जनांमुळे सगळ्या प्राणीमात्रांना समाधान होतं, त्यांना मनोगताचं महत्त्व समजतं. ते मान, प्रसंग, समय ओळखतात. संतप्त असेल त्याला नानाविकारांनी शांत करतात. असे जे जाणते लोक असतात त्यांचा विवेक समर्थ असतो. त्यांचं कर्ण लोकांना समजत नाही, अनेक जणांना चालवतो, नाना मंडळ हलवतो, अशी ही समर्थ पदवी विवेकामुळे मिळते. एकांतात विवेक धरावा, जगदीश धारणेने धरावा. लोक आपले परके म्हणूच नये, एकांतामध्ये विवेक सापडतो. एकांतामध्ये प्रयत्न सापडतात. एकांतामध्ये तर्क वावरतो, ब्रह्मांडाचं आकलन होतं. एकांतामध्ये स्मरण करावं म्हणजे हरवलेला ठेव सापडतो. अंतस्फूर्तीने कार्य करावं. ज्याला एकांत आवडला त्याला सगळं काही समजतं. त्यापेक्षा वडीलपणाला दुसरी जागाच नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण नाम समास 10 समाप्त.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोत्यांनो नमस्कार अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात गच्छन्ति सकल रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम हे अच्युता हे अनंता हे गोविंद हे नामोच्चारण संजीवनी आहे अच्युता अनंता गोविंद ही नावं उच्चारतात सकल रोगांचा विनाश होतो हे मी सत्य सत्य सांगत आहे श्रोते हो आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विरचित एक अत्यंत लोकप्रिय भोपाळी आशा भोसले यांच्या चंदेरी स्वरात आपण ऐकूया चित्रपट ही माझी लक्ष्मी संगीतकार वसंत देसाई 31 डिसेंबर 1951 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होय ही माझी लक्ष्मी प्रारंभी आचार्य अत्रे यांचं हृदगत आणि त्यानंतर भोपाळी उठी गोपालजी जाय धेनूकडे पाहती सौंगडी वाट तुझी
4: माझ्याशी अनेक नात्यानं ऋणानुबंधानं स्नेहानं गुंतलेल्या शेकडो मराठी बंधू भगिनीच्या चरणी मी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार घालतो मी आजपर्यंत मान काही कमी मिळवले नाही अनेक साहित्य संमेलनाचा आम्ही अध्यक्ष होतो नाट्य संमेलनाचा होतो पत्रकार संमेलनाचा होतो कवी संमेलनाचा होतो शिक्षण संमेलनाचा होतो राष्ट्रपती यांचं उत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्ण पदक मिळवणार आम्ही म्हणून असे कोणापासून काही कोणापासून काही नाना तऱ्हेने गुण मी गोळा केलेले जन्मभर सद्गुणाच्या दाराशी जी माधुरी मागितली तिच्या भांडवलावर आत्ता अत्रे तुमच्या पुढे उभा दिसतोय
5: ऐकलात हा आवाज साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा चिरस्मरणीय आवाज आपल्या चांगलाच ओळखीचा आहे जोपर्यंत महाराष्ट्र आहे जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत हा आवाज चिरंजीव राहील आम्ही आचार्य अत्रे ह्यांच्या चित्रपटातील भक्तिरसप्रधान गीतं समाविष्ट केली आहेत

श्रद्धे हो, जाग येताच भल्या पहाटे उठी यावे नाव देवाचे, जाण असावे नित्य मनाला फळ मिळते रे कर्माचे, फळ मिळते रे कर्माचे। भली बुरीजी करशील कर्मे जबाबदारी असे तुझी, दिनसौख्याचे वा दैन्याचे प्रतिबिंबे तव कर्माची, दिनसौख्याचे वा दैन्याचे प्रतिबिंबे तव कर्मांची। आपली कर्मशुद्ध आणि सात्विक असावीत यासाठीच समर्थ रामदास स्वामींनी प्रभाते मनी रामचिंतीत जावा आणि सद्बुद्धी दे रघुनायका असं मनाच्या श्लोकांद्वारे नित्य बिंबवलं आहे। चला तर आता ऐकूया परिवर्तन चित्रपटातलं अपर्णा मयेकर अर्थात रेखा डावलेकरांनी गायलेलं हे गीत। संगीतकार डीजे अर्थात दत्ता डावलेकर। सकाळ झाली उठ माणसा नाव घेरे देवाचे।

तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचून येत राहते दीनमुख पसरोवनी काय मागावे, उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, त्या परमेश्वराला पतित पावन म्हटलं जातं, पतितांना पावन करणारा हा श्रीहरी। अहो, कान्होपात्रा ही गणिका असून सुद्धा केवळ निस्सीम हरिभक्तीच्या बळावर जगी धन्य झाले आहे। ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत कान्होपात्रांचा हा अभंग। माझा देव पंढरी पंढरी, चंद्रभागेच्या तीरी देव विटेवरी, माझा देव पंढरी पंढरी।

श्रोते हो, थकल्या भागल्या शेणलेल्या भाविकाला त्या दयाघन पांडुरंगाचा सदैव आधार लाभत असतो. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं पान देखील अंकुरत नसतं, वाढत नसतं, फुलत नसतं, फळत नसतं अशी निस्सीम श्रद्धा हरिभक्तांची असते. सारा दुनियेच्या प्रपंचाचा खेळ त्या जगन्नियंत्याने मांडलेला असतो. तोच सारा संसाराचा डाव मांडतो, तोच खेळतो आणि तोच सारा डाव मोडतोही. जीवनही तोच देतो आणि मरणही तोच देतो. ऐकूया परशुराम तायवाडेंनी गायलेलं हे भक्तिगीत. तुझी पाय धोळ लाविली कपाळा, दुःखिता दयाळा, तूच पांडुरंगा.

श्रोते हो, प्रपंचामध्ये अधिव्याधी व्यापतापानं पोळलेलं मन जेव्हा भक्तिभावानं त्या विठू माऊलीला आळवतं, तेव्हा ती विठू माऊली भक्तांवर प्रेमे पाना घालते. अर्थात त्यासाठी संत नामदेवांप्रमाणे विठ्ठल चरणांचा दास व्हावं लागतं. दास दास बनून सख्य भावानं आत्मनिवेदन सादर करावं लागतं. चला तर मग त्यासाठी ऐकूया स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा हा प्रेमळ अभंग. विसावा विठ्ठल सुखाची सावली प्रेमे पान्हा घाली भक्तांवरी.

0: बरायतर श्रोते हो, आज इथंच थांबूया. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, संचयात समृद्धी.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भक्तिसंगीत. 7:30 इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दुग्धामृत, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते नाना खैरनार. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा. 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर. मंडळी, यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
3: तुमचं बिल या वस्तू कानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
5: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 24 ऑगस्ट, आजच्या दिवशी 1608 रोजी ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे पोहोचला होता. 1891 रोजी थॉमस अल्वा एडिसनने मोशन पिक्चर कॅमेऱ्याचे पेटंट घेतले. 1932 रोजी रावसाहेब जाधव या प्रसिद्ध मराठी शिक्षण तज्ञ आणि विचारवंतांचा जन्म झाला होता. 1944 रोजी प्रख्यात ओडिसी नृत्यांगना संयुक्ता पाणीग्रही यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तर या आजाराच्या विषयी आपण थोडस जाणून घेऊया. तर लेप्टोस्पायरोसिस हा जो आजार आहे हा सर्व जातीच्या प्राण्यामध्ये आढळून येतो. हा प्राण्यांपासून मनुष्याला सुद्धा होऊ शकतो. लेप्टोस्पायरा ओमोना या अणुजीवाणूमुळं हा आजार उद्भवतो. रोगाचा जो प्रसार आहे तो जनावराच्या मूत्राद्वारे होतो. मूत्राद्वारे चाऱ्याचं पुरण किंवा शेती दूषित होते व अशा गायरणावर पुरणावर जनावर चारल्यास हा आजार इतर जनावरांना होऊ शकतो. शहरात खेड्यापाड्यात उंदिरामुळे सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. पावसाचे पाणी साठल्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात या आजारामुळे जनावर मरतात. त्याच्या मूत्राद्वारे जीवाणू पाण्यात मिसळले जातात व आजाराचा प्रसार माणसामध्ये सुद्धा होऊ शकतो. जीवाणू डोळ्यातून नाकातोंडातून शरीरावरील जखमामधून शरीरात प्रवेश करतात. ओण्याच्या तलावाच्या पाण्यातून तसेच भात शेती खाणीत काम करणारे कामगार सांडपाण्याच्या जलवाहिनी गटारे साफ करणारे मजुरांचे जे पडणारे आजार याच्यामधून याचा प्रसार होतो. मांजरे तसेच जंगली प्राण्यामार्फत सुद्धा याचा प्रसार होऊ शकतो. नैसर्गिक किंवा कृत्रिम रत्नासाठी बाधित कालवड किंवा वळू याचा वापर झाल्यास नर व मादीमध्ये परस्परापासून रोग संसर्ग होऊन याचा सुद्धा प्रसार याच्यामुळे होऊ शकतो. त्याकरता बाधित कालवड किंवा वळू प्रजोत्पादनासाठी आपण वापरायला नको. या आजारामुळे वासरांना मृत्यू होण्याचं प्रमाण 5% इतकं अत्यल्प असलं तरी गाभण जनावरात ते 30% गर्भपात याच्यामुळे होऊ शकतात. 1 महिन्याच्या आतील वासर या आजारास बळी पडतात. वासरामध्ये रक्तक्षय होणं, भूक कमी होणं, मलुलता, जनावरास 105 ते 106 अंश फॅरनहाइट ताप, लाल रंगाची लघवी, त्वचा निळसर पडणं, डोळ्याची बुबुळ पिवळसर दिसणं, यकृताची कावीळ उद्भवणं हे सगळ्या बाबी लेप्टोस्पायरोसिस म्हणून होऊ शकतात. हृदयाची जी ठोकं आहेत ते सुद्धा जलदगती पडण्याचं कारण सुद्धा लेप्टोस्पायरोसिस असू शकतं. दुधाळ जनावरांमध्ये दूध देणं कमी होतं व जनावरे दूधच बऱ्याच वेळा देत नाहीत जर याचा विकार झाला तर. तर याच्यामध्ये काय आहे की आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना फार महत्वाच्या आहेत. विशेषतः उंदिराचा जर प्रादुर्भाव असेल तर उंदिराचं आपण प्रभावी व्यवस्थापन करायला पाहिजे. उन्हाळ्यात जनावरांना स्वच्छ पाणी आपण दिलं पाहिजे आणि आजाराची लक्षणं दिसल्याबरोबर आपण पशुवैद्यकाशी संपर्क केला पाहिजे. विशेषतः कृषी विज्ञान केंद्राची जी पशुविज्ञान शाखा जी आहे त्यांच्याशी जर संपर्क केला तर लेप्टोस्पायरोसिस जी आहे याची अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये शास्त्रीय संकल्पना व्यवस्थापन याविषयी माहिती मिळू शकते. तर आवश्यकतेनुसार संपर्क करा आणि आपल्या जनावरांना लेप्टोस्पायरोसिस पासून प्रतिबंध करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध: DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क: नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्या या भागामध्ये आपण खरीप पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम कोणकोणत्या अवस्था असतात हे जाणून घेऊया. अर्थात ह्या ज्या अवस्था आहेत किंवा हे जे पाणी देण्याचं प्रमाण आहे हे मध्यम ते खोल काळ्या जमिनीसाठी आहे हे आपण लक्षात घ्यावं. खरीप ज्वारी जी आहे या पिकाची पाण्याची एकूण गरज 40 ते 45 सेंटीमीटर असतं. ही गरज 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते. त्यासाठी ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत खरीप ज्वारीच्या त्या आहेत गर्भावस्था जी 25 ते 30 दिवसानंतर येते, दुसरी अवस्था आहे पोटरी अवस्था जी 50 ते 25 दिवसांनी येते, फुलोरा अवस्था जी 70 ते 75 दिवसांनी येते आणि दाणे भरताना ही जी अवस्था आहे ती 90 ते 95 दिवसांनी येते. अशा या 4 संवेदनक्षम अवस्थेमध्ये आपल्याला खरीप ज्वारीच्या पिकाला पाणी द्यायचं असेल जर पाऊस त्या काळामध्ये नसेल तेव्हा. बाजरी या पिकाला पाण्याची एकूण 2 पाळ्या ज्या आहेत त्या आपल्याला देताना त्या पिकाची पाण्याची एकूण गरज जी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर एवढी असते आणि पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी जी फुटे फुटण्याची अवस्था असते त्यावेळी पहिलं पाणी आणि 50 ते 55 दिवसांनी जी फुलोरा अवस्था असते त्यावेळी दुसरं पाणी हे बाजरी पिकाला आपल्याला खरीप हंगामामध्ये द्यायला आपली शिफारस आहे. सोयाबीन हे जे पीक आहे याची पाण्याची गरज जी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर संपूर्ण कालावधीत असते आणि हे देखील गरज भागवताना आपल्याला या पिकाला 2 पाण्याच्या पाळ्या साधारणपणे पहिलं पाणी फांद्या फुटताना 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरं पाणी फुलोरा अवस्थेत 45 ते 50 दिवसांनी देणं गरजेचं असतं. मका या पिकाची एकूण पाण्याची गरज ही 40 ते 42 सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते. त्यासाठी ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत या पिकाच्या ती आहे रोपावस्था जी साधारणपणे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान येते, तुरा बाहेर पडताना जी 45 ते 50 दिवसांनी येते, फुलोरा अवस्था जी 60 ते 65 दिवसांनी येते आणि दाणे भरताना जी मका पिकाच्या लागवडीनंतर 75 ते 80 दिवसाच्या दरम्यान येते. भुईमूग या पिकासाठी खरीप हंगामात पाण्याची गरज जी आहे ती 40 ते 50 सेंटीमीटर एवढी आहे आणि ही पाण्याची गरज आपल्याला 3 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते. पहिली जी संवेदनक्षम अवस्था आहे भुईमूग पिकाची ती आहे फांद्या फुटण्याची अवस्था जी 25 ते 30 दिवसांनी येते, दुसरी अवस्था आहे जमिनीत आऱ्या उतरण्याची अवस्था ही 40 ते 45 दिवसांनी येते आणि तिसरी अवस्था जी आहे ती शेंगा भरण्याची अवस्था 65-70 दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे 3 पाणी भुईमूग पिकाला देणं आवश्यक असतं. सूर्यफूल खरीप हंगामामध्ये आपण घेताना त्याची पाण्याची गरज जी असते 30 ते 35 सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते. त्यासाठी या पिकाच्या ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत त्या अशा आहेत रोपावस्था साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी, फुलकळा लागणे 30 ते 35 दिवसांनी, फुलोरा अवस्था 45 ते 50 दिवसांनी आणि दाणे भरण्याची अवस्था 60 ते 65 दिवसांनी. तूर पीक जे आहे त्याची खरीप हंगामामध्ये एकूण पाण्याची गरज जी आहे ते 40 ते 45 सेंटीमीटर आहे. ही पाण्याची गरज आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागावं लागते. त्यासाठी साधारणपणे फांद्या लागताना फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या ह्या महत्वाच्या अवस्था आहेत. फांद्या लागताना ह्या 30 ते 35 दिवसांनी, फुलोरा अवस्था 60 ते 65 दिवसांनी आणि शेंगा भरण्याची अवस्था 90 ते 95 दिवसांनी. अशा 3 पाण्याच्या पाळ्यामधून आपल्याला तुरीच्या पिकाला त्याची पाण्याची एकूण गरज भागवणं गरजेचं असतं. तूर जर खोडवा म्हणून जर ठेवला असेल आपण तर त्याच्यामध्ये खोडव्यानंतर पुन्हा फुले येताना साधारणपणे 20 दिवसांनी आपल्याला पाणी द्यायला लागतं आणि त्यानंतर दुसरं पाणी जे आहे पहिल्या पाण्याच्या नंतर पुन्हा 20 दिवसांनी आपल्याला शेंगा भरत असताना तुरीच्या पिकाला पाणी देणं गरजेचं असतं. मूग आणि उडीद ही जी पिकं आहेत त्याची पाण्याची गरज 20 ते 25 सेंटीमीटर असते आणि आवश्यकतेनुसार पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी आपल्याला ही दोन पाणी मूग किंवा उडीद पिकाला देणं गरजेचं असतं. कापूस हे जे खरीप हंगामात घेतलं जाणारं महत्वाचं पीक आहे, याची पाण्याची जी गरज आहे ती 45 ते 50 सेंटीमीटर एवढी आहे आणि उगवण, फांद्या फुटणे, पाते लागणे, फुलं लागणे, बोंडे धरणे आणि बोंडे भरणे या कापूस पिकाच्या संवेदनक्षम अवस्था आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. एकंदरीतच खरीप हंगामामध्ये पाऊस ज्यावेळी पडत नसेल किंवा मोठा खंड पडलेला असेल त्यावेळी खरीप हंगामामध्ये आताच मी सांगितलेल्या ज्या वेगवेगळ्या पिकांच्या संवेदनक्षम अवस्था आहेत त्यावेळी आपल्याला त्या विशेष अवस्थेमध्ये मात्र पाणी देणं पिकाला गरजेचं असतं.
1: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: सुबिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती। येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम। पीक उत्पादन वाढीची

0: सूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं, तर चित्रपट हसीना मान जाएगी.
2: मेरे महबूब

0: मरूंगा।
1: तुमचे बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधेची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
3: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स अगोदर
4: आपली नवीन गाडी घेऊया ना।
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
6: चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुझे इन्साफ चाहिए। या चित्रपटामधलं आशा भोसले आणि अभिजित यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं। संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा बॉर्डर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय
4: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर
5: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत लोफर या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आणि आता ऐकणार आहोत लूटमार या चित्रपटामधलं गीत. गीतरचना आहे अमित खन्ना यांची, संगीतकार राजेश रोशन, आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार, वर्षा भोसले आणि शिवानी कोल्हापुरे यांनी.

0: आमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: या चित्रपटामधलं किरण आर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात संगीत आहे राम लक्ष्मण यांचं

0: अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं किरण आर यांचं गीत आता आपण ऐकलं.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज आणि तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत श्रावण स्पेशल या कार्यक्रमामध्ये. मागच्या सोमवारी आम्ही दोघीही तुम्हाला भेटायला आलो होतो आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंगांची माहिती आपण ऐकली होती. त्या पुढील ज्योतिर्लिंग कोणती आहेत, त्यांची स्थापना कशी झाली, त्याविषयीच्या काय आख्यायिका आहेत, याविषयी आज आम्ही आपल्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला.
1: सगळ्या श्रोत्यांचं स्वागत आहे. आज आहे दुसरा श्रावणी सोमवार, त्याच्यामुळे सगळ्यांचाच आज सुद्धा उपवास असणार आहे. आणि शंकराचे जे भक्त असतात ते फार अगदी कडकडीत काही गोष्टी पाळतात हे सुद्धा आपण बघतो. पण हेच असतं शेवटी, आपल्या आराध्याला प्रसन्न करून घेणं किंवा त्याच्या सहवासात राहणं हेच या उपवासांचं महत्व असतं. आणि त्याच अनुषंगानं आता आपण प्रत्यक्ष जरी नसलं तरी पण मात्र रेडिओच्या माध्यमातून ही 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहोत. मागच्या भागात आपण 3 पहिल्या ज्योतिर्लिंगांबद्दल बोललो. आज पुढची त्या पुढची 3 ज्योतिर्लिंग कुठली आहेत ते आपण बोलणार आहोत त्याच्याविषयी. तर या आजच्या या भागामध्ये आपण बोलणार आहोत ओंकारेश्वराबद्दल, त्याचबरोबर केदारनाथाबद्दल आणि आपल्या महाराष्ट्रातलं भीमाशंकर. या 3 ज्योतिर्लिंगांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. खरं तर 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा ही पूर्वी फार अवघड होती. तिथपर्यंत पोहोचणं हे फार अवघड असायचं. पण आता गेल्या काही काळामध्ये इतक्या सोयीसुविधा पर्यटनात झालेल्या आहे आणि खास 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा अष्टविनायक असतील किंवा 3.5 शक्तीपीठ असतील, या सगळ्यांची यात्रा करणारी स्पेशल टूर मॅनेजर्स किंवा टूर कंपन्या असतात.
0: बरोबर.
1: किंवा प्रत्येक टूर कंपनी आता ही फॅसिलिटी देते की ज्यांना देवदर्शन करायचं आहे खास, त्यांच्यासाठी या गोष्टी सगळ्या होत असतात. आणि म्हणून आता मात्र ह्या गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत. पूर्वी जो प्रवास खडतर असायचा, राहण्याची सोय नसायची, जेवणाची सोय फारशी नसायची, नैसर्गिक गोष्टींच्या आपत्ती म्हणा किंवा तिथल्या गोष्टींना सामावून थोडा वेळ मग काही थांबून विश्रांती घेऊन आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन मग पुढे जायची सोय असेल, अशा पद्धतीने ते मार्गक्रमण करावं लागायचं. पण आता मात्र ट्रॅव्हल कंपन्या सुद्धा इतक्या हायटेक झालेल्या आहेत की अगदी फक्त आपण पैसे भरायचे आणि गाडीत बसायचं एवढंच बाकी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं वयस्कर माणसांना म्हणा ह्या गोष्टींची फार सोय होते. आणि ज्यांना खरोखर या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे, कुठलाही त्रास न होऊ देता, खाण्यापिण्याची आवाळ न होऊ देता, राहण्यासाठी सोय न शोधता, तर मला वाटतं या सगळ्यांसाठी ही फार चांगली गोष्ट आहे. तर मग ह्या यात्रा अशाच घडत असतात आणि त्यांचं स्वरूपही आता फार बदललेलं आहे. तर आता आपण आपल्या यात्रेला सुरुवात करूया. पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते ओंकारेश्वराचं,
0: म्हणजे चौथं
1: ज्योतिर्लिंग. भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांमधल्या 4th क्रमांकावर हे ज्योतिर्लिंग आहे आणि भारतातल्या मध्य प्रदेशातल्या खंडवा या जिल्ह्यात ते येतं. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर अगदी आपली प्राचीन आणि जिच्याबद्दल सगळ्याच आपल्या लोकांना कुतूहल असतं त्या नर्मदेच्या काठावर आहे. आणि नर्मदा नदीचं महत्व आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. नर्मदा नदीच्या मध्यभागी शिवपुरी नावाचं जे बेट आहे त्या ठिकाणी हे मंदिर आहे. तर मग इथं दर्शनासाठी कायमच गर्दी असते. श्रावणात ती होणार हे इथे सांगायला नकोच आहे. किंवा वर्षभर जे शंकराचे त्या त्या गावाचे म्हणा काय सोहळे किंवा काय उत्सव असतील त्याप्रमाणे ही गर्दी असतेच. आणि इथं आल्यावर खरोखर खूप सुंदर वाटतं. मीही खूप पूर्वी ही यात्रा केलेली आहे आणि त्याच्यामुळे तेव्हाचं स्वरूप फार वेगळं होतं, आताचंही खूप बदललेलं असेल. पण खरोखरच ते वातावरण खूप वेगळं असतं आणि ते मंदिरही खूप सुंदर आहे. आणि इथं येऊन सगळ्यांच्या कामना पूर्ण होतात असा एक भक्तांचा विश्वास आहे. आता या ठिकाणाबद्दल

0: ची जे एक स्थापना दिली किंवा ते स्वयंभू तिथं शंकर प्रकट झाले तेव्हापासून हे स्थान प्रचलित आहे आणि मानधाताच्या नावानं सुद्धा हे ज्योतिर्लिंग ओळखलं जातं.
1: बरं,
0: आता जसं आपण मागच्या भागात बोललो होतो की महाकालाची आरती खूप प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे इथल्या मंदिरातली संध्याकाळची आरती सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथं रात्री आरती झाल्यानंतर चौपदर लावले जातात आणि असं म्हणतात की भगवान शिवशंकर आणि पार्वती रोज इथं चौसर खेळायला येतात.
1: अच्छा,
0: ज्याला आपण मराठीत सारीपाट असं म्हणतो.
1: हो, हो.
0: तर आपण तुलाही आठवत असेल की पूर्वी आपल्या त्या कहाण्यांच्या पुस्तकात सुद्धा आहे की शिवपार्वती सारीपाट खेळायला आले होते. तर ह्या सारीपाटाचा फार कुतूहल मला तेव्हा होतं, अर्थात तो वेगळा विषय आहे फार. आणि असं म्हणतात की इथं दररोज शंकर आणि पार्वती सारीपाट खेळायला येतात, चौसर खेळायला येतात, त्यामुळे तो एक वेगळा भाग झाला, अजून एक आख्यायिका झाली. म्हणून शिवपार्वतीचं एक स्थान म्हणूनही या ज्योतिर्लिंगाकडे पाहिलं जातं आणि अर्थातच ज्योतिर्लिंग म्हणून त्याचं असलेलं वेगळं महत्व ते आहेच आहे. म्हणून एक यात्रेतला महत्वाचा हिस्सा या ज्योतिर्लिंगाकडे असं म्हणून बघितलं जातं.
1: बर, वा छान. याच्यातलं पाचवं ज्योतिर्लिंग आहे केदारेश्वर. तर केदारनाथ बद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप कुतूहल पण आहे. प्रत्येक वर्षी तिथे जाण्याची ओढ आपल्याला लागते आणि त्याविषयी खूप आख्यायिका पण आपल्याला माहिती असल्यामुळे त्याच्याबद्दल एक वेगळं असं अट्रॅक्शन आहे. आणि या चारधाम यात्रेमधलं हे एक खास ठिकाण आहे केदारनाथ, तर जिथे हजारो लोक दरवर्षी दर्शनासाठी जात असतात. आणि त्या ज्योतिर्लिंगाविषयी बोलायचं तर ते मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यात येतं. केदार नावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेलं हे ठिकाण आहे जे केदारनाथाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि ज्योतिर्लिंग केदारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की जर एखाद्या भक्ताने तिथे जाऊन शंकराला जल अर्पण केलं म्हणजे त्याला पाणी वाहिलं तर त्याची इच्छा पूर्ण होते आणि त्याला अपार सौभाग्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं.
0: अच्छा.
1: आणि पौराणिक कथेनुसार या ठिकाणी विष्णूच्या दोन अवतारांनी म्हणजे श्रीनर आणि नारायण यांनी मिळून भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली.
0: बर,
1: एका पायावर उभं राहून त्यांनी हजारो वर्ष भगवान शंकराचं नामस्मरण केलं. त्यामुळे भगवान शंकर या कठीण तपस्येमुळे प्रसन्न झाले आणि या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन शिवाने या ठिकाणी आपल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली असं म्हटलं जातं.
0: बर, केदारनाथ खरोखरच फार निसर्गरम्य अशा वातावरणात आहे. एक तर ते बर्फाच्छादित असल्यामुळे त्याची दारं कधी उघडतात तो पण एक वेगळा सोहळा असतो, तेव्हापासून ती यात्रा सुरू होते आणि खरोखर तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे. एक अवघड ज्योतिर्लिंग म्हणून केदारेश्वराकडे बघितलं जातं आणि काही वर्षांपूर्वी तिथे ज्या पद्धतीनं हिमवृष्टी आणि पाऊस झालेला होता, कितीतरी घरं वाहून गेली होती, उद्ध्वस्त झालं होतं, पण केदारेश्वराचं मंदिर मात्र शाबूत राहिलं होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरच आता काही दिवसांपासून त्याच्याबद्दलचं असलेलं कुतूहल फार मोठं झालेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच केदारनाथ हे सगळ्यांसाठीच आकर्षणाचा विषय आहे.
1: आणि जे जे लोक यात्रेला जातात त्यांना अनेक अद्भुत असे अनुभव तिथे येतात. बऱ्याच वेळेला आकाशामध्ये ढगांची रचना अशी होते की आपल्याला महादेवाचं त्याच्यातून दर्शन घडतं. तर असे बरेच प्रसंग घडतात आणि तो मुळातच कठीण असा प्रवास आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याविषयी आपण चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत
0: आणि तो अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे.
1: बरं.
0: आणि अगदी कंडी तिथे म्हणतात ते जे पाठीवरती लोक आपल्याला वाहून नेतात त्याला कंडी म्हणतात. त्या कंडीमध्ये बसून आपण तो प्रवास करायचा असतो किंवा ज्यांना घोड्यावर बसून जायचं आहे त्यांनी तो प्रवास करायचा असतो. ते घोडेस्वार आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात आणि खरोखर त्या लोकांचं कौतुक आहे की अगदी एवढा लांबचा प्रवास ते पाठीवरती प्रवाशांना घेऊन जातात, चालत जातात, फार अवघड आहे ते. आणि वेगवेगळे टप्पे तिथे लागतात, गौरीकुंड असेल, रुद्रकुंड असेल, मग अशा पद्धतीनं तो प्रवास घडत असतो. छान अनुभव तिथं येतात. पाऊस सुरू असतो, बर्फ पडत असतो, तो एक वेगळा सुंदर असा अनुभव आहे. अर्थात तेव्हा ते यात्रा थोडी अवघड होती, आता मात्र अजून बऱ्यापैकी सोपी झालेली असेल. तर हे बदल घडत जातात आणि प्रत्येकाची हीच इच्छा असते की शेवटी प्रत्येकालाच ते दर्शन सुकर व्हावं आणि तिथं प्रत्येकानं काळजी घेऊन जावं आणि आपल्या आराध्याचं स्मरण करावं, दर्शन करावं.
1: बरोबर.
0: आता तिसऱ्या ज्योतिर्लिंगाबद्दल आपण बोलूया आणि ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं अगदी आपल्या जवळचं भीमाशंकर. भीमाशंकराचं वातावरण सुद्धा फार सुंदर आहे. तू जर गेली असेल तर अत्यंत सुंदर असं तिथलं वातावरण आहे. एक तर जंगल फार छान आहे तिथलं आणि त्या जंगलातनं तो घडणारा प्रवास तो फार सुंदर असतो. पावसाळ्यात तर ते वातावरण फार छान असतं. भीमा नदीचा तो तीर आणि ती नदी आपल्याला सगळ्या प्रवासात सोबत करत असते. ते खरोखर अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आता महाराष्ट्रातल्या पुण्याहून सुमारे 110 किलोमीटर वरती असलेलं सह्याद्री पर्वतातलं हे शंकराचं प्रसिद्ध मंदिर आणि 6व्या स्थानावर असलेलं ज्योतिर्लिंग. तर असं इथलं शिवलिंग आकारानं जाड आहे त्याच्यामुळे याला मोटेश्वर ज्योतिर्लिंग असं सुद्धा म्हटलं जातं.
1: बर,
0: आता या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल बोलायचं झालं तर

0: असं सांगतात की अशी आख्यायिक आहे की कुंभकर्णाचा जो पुत्र होता त्याचं नाव भीम होतं आणि त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी श्रीरामाचा काय म्हणूया एक प्रकारे सूड घ्यायचा होता किंवा तो त्याच्यावर चिडलेला होता आणि त्याच्यासाठी त्यानं तपश्चर्या केली. त्याच्या ह्या तपश्चर्येनं ब्रह्मदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला होता. त्याच्यानंतर भीमाची ताकद अर्थात खूप वाढली, तो उन्मत्त झाला, तो नेहमीप्रमाणे सगळ्यांना त्रास द्यायला लागला आणि त्याच्यानंतर सगळे देवी देवता किंवा जे सामान्य लोक असतील गण असतील ते सगळे शंकराच्या आश्रयाला गेले आणि त्यांनी भीमाच्या या उच्छादाबद्दल शंकराला माहिती दिली. त्याच्यानंतर शंकरांनी देवी देवतांना आश्वासन दिलं की ते ही समस्या सोडवतील. एरवी बऱ्याचदा आपण असं ऐकले की शंकर भोळे असल्यामुळे ते वर देतात आणि विष्णूंना तो सगळा पुढचा काय असेल भाग तो निस्तारावा लागतो, पण या ठिकाणी मात्र उलट आहे. इथे ब्रह्मदेवांनी काय म्हणूया आशीर्वाद दिला भीमाला आणि शंकरांनी त्याच्यापासून सोडवण्याची इथं सगळ्यांना एक ग्वाही शाश्वती दिलेली आहे, ग्वाही दिलेली आहे. त्याच्यानंतर शंकरांनी भीमाबरोबर युद्ध केलं आणि त्याला त्या युद्धात पराभूत केलं आणि त्याच्यानंतर सगळ्या देवतांनी भगवान शंकराला काय म्हणूया एक प्रकारे त्याचं आभार मानले आणि सगळ्यांनी भगवान शंकरांना या ठिकाणी वास्तव्य करायला सांगितलं आणि म्हणूनच तेव्हापासून हे ठिकाण भीमाशंकर अशा नावानं प्रसिद्ध झालं की भीमाचाही त्याच्यात उल्लेख आलेला आहे आणि शंकराचंच ते स्थान आहे, त्याचं स्वयंभू ते ज्योतिर्लिंग आहे म्हणून त्याचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. या ठिकाणी प्रकाशाच्या रूपात त्यांनी त्या लिंगाची स्थापना केली जे आस्थागायत अशा निसर्गरम्य वातावरणात हे भीमाशंकर प्रसिद्ध आहे. खूप सुंदर असा या मंदिराचा एक काय म्हणूया परिसर आहे आणि फार छान वातावरण असतं. पावसाळ्यात तर अतिशय सुंदर हिरवगार आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं, त्याच्यामुळे ज्यांना निसर्गात रमण्याची आवड आहे त्यांना देवदर्शनाबरोबर निसर्गाचं सुद्धा एक छान सान्निध्य लाभलेलं मंदिर बघायला मिळेल. तिथे तुम्ही छान सगळ्या सोयी आहेत त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं ही 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण पुढे पुढे करू शकता.
1: नक्कीच. तर श्रोते हो, आत्तापुरतं आम्ही इथे थांबतो आहोत, आत्तापुरती तुमची रजा घेतो आहोत आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही माहिती असेल, तुम्हाला आम्हाला काही सांगायचं असेल, अजून काही आख्यायिका असतील किंवा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतोय हे जरी तुम्हाला आम्हाला कळवायचं असेल तर त्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512. आत्तापुरतं आम्ही इथेच थांबतो, भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स ज्वार भाटा या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि शिवांगी कोल्हापुरे यांच्या आवाजात गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी
3: मना लेंगे वो तो बिगला

0: बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर
3: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी आणि हे गीत आहे हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: जाएगी।
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान।
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया।
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: नमस्कार, नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
4: आणि हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं। ऐकूया मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत झील के उस्वार या चित्रपटामधलं गीत. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देववर्मन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: दुसरी दुल्हन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात, आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांची गीतरचना स्वर किशोर कुमार यांचा संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात जानू या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत, रचना जैनेंद्र जैन यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
4: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
3: वा आणखी काही खास
4: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांची शब्दरचना संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिको नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते आपल्या साठा उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात। यंदाच्या श्रावणातला हा दुसरा सोमवार, आजच्या या भागात श्रावणी सोमवारानिमित्त सोमवारची कहाणी आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, आपल्या संस्कृतीत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। खरं तर श्रावण महिन्यातल्या निसर्गाचं हे मनोहरी रूप सगळ्यांनाच मोहक वाटत असतं, भावत असतं आणि म्हणूनच अशा याच सुंदर अशा वातावरणात वेगवेगळ्या प्रकारची व्रत, वैकल्य, उपासना आणि एकूणच या सगळ्यांच्या संयोगानं निसर्गाच्या सान्निध्यातले काही क्षण हे सगळ्यांनाच आपल्याला अनुभवायला मिळत असतात। श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद तर घेत असतोच, पण श्रावण महिन्याला आणखीन एक वेगळं महत्त्व असतं, ते म्हणजे महादेवाच्या किंवा भगवान शंकरांच्या उपासनेनं। श्रावण महिन्यात शिवशंकरांच्या आणि पार्वतीच्या पूजनाचं, उपासनेचं महत्त्व आपल्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधनं अतिशय विस्तृतरित्या वर्णन केलेलं आहे। श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या महादेवाच्या उपासनेला अतिशय फलदायी मानलं जातं। त्याचं कारणही तेच की मुळात शंकर हा भोळा सांब म्हणूनच प्रसिद्ध आहे, म्हणूनच अतिशय कमी वेळात तात्काळ प्रसन्न होणारा भगवंत म्हणूनही शंकराच्या उपासनेला या महिन्यात महत्त्वाचं मानलं जातं। या उपासनेला महत्त्व प्राप्त होण्याची अनेक कारणं आहेत, अनेक कथा आहेत, त्या आख्यायिका आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। असं म्हणतात की देवी सतीनं तिचा पिता दक्ष याच्या घरी योगशक्तीनं शरीराचा त्याग केला। त्याआधी देवी सतीनं शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण सुद्धा केला होता आणि त्याचसाठी देवी सतीनं तिच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असं रूप घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपानं जन्म घेतला। या पार्वतीनं श्रावण महिन्यात निराहार राहून अत्यंत कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि मग त्यानंतर त्यांचा विवाह संपन्न झाला। आणि म्हणूनच भगवान शंकरांना श्रावण महिना हा अत्यंत प्रिय झाला। या श्रावण महिन्यात भगवान शंकर पृथ्वीवरती वास करतात, संचार करतात असं मानलं जातं आणि म्हणूनही श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपण मानतो। उमा महेश्वर किंवा शंकर पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून मानले जातात आणि म्हणूनच श्रावण महिन्यात अनेक मुली उत्तम वरप्राप्तीसाठी सुद्धा शंकराच्या उपासनेला महत्त्व असतं असं आपण मानतो। याबरोबरच आणखीन एका आख्यायिकेनुसार श्रावण महिन्यात समुद्र मंथन झालं होतं आणि त्यातून प्राप्त झालेलं हलाहल हे विष भगवान शंकरांनी पचवलं आणि त्या योगे त्या विषापासनं संपूर्ण विश्वाचं रक्षण त्यांनी केलं। या महाभयंकर अशा विषामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला, त्यांच्या अंगाची प्रचंड लाही झाली, म्हणूनच त्यांना नीलकंठ हे नाव सुद्धा पडलं। हलाहलामुळे प्रचंड निर्माण झालेल्या उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी मग देवांनी भगवान शंकरांवरती पाण्याचा अभिषेक केला, म्हणूनच शिव उपासनेत जलाभिषेकाला हे अत्यंत महत्त्व आहे। या चातुर्मासात म्हणजेच पावसाळ्याच्या 4 महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यावेळी संपूर्ण सृष्टी भगवान शंकरांच्या अधीन होते, त्यामुळे चातुर्मासात भगवान शंकरांची अनेक व्रत, वैकल्य, उपासना केल्या जात असतात। पांढरी शुभ्र फुलं, हिरवागार वेल, वेगवेगळे उपासतापास, व्रतवैकल्य, उपासना यामुळेच श्रावणातल्या सोमवाराला एक आगळं महत्त्व प्राप्त होत असतं। अनेक वेगवेगळी व्रत या चातुर्मासाच्या निमित्तानं अनेक भक्त पार पाडत असतात. मग त्या 16 सोमवारचं व्रत असू दे, श्रावणातले आपले सोमवारचे उपवास असू देत, किंवा रुद्राभिषेक असू दे, अशा अनेक प्रकारच्या उपासना भक्त या आपल्या आराध्यासाठी पूर्ण करत असतात. शिवपुराण असू देत, वेगवेगळ्या कथा असू देत, शिवलीलामृताचं वाचन असू दे, अशी जितकी होईल तितकी उपासना आपण प्रत्येक जण आपले प्रापंचिक आणि व्यावहारिक कर्म सांभाळून करण्याचा प्रयत्न करत असतो. श्रावणातल्या निसर्गाची हिरवाई, वेगवेगळ्या उपासनेच्या व्रतांच्या माध्यमातून घालून घेतलेली बंधनं, त्याचबरोबर अनेक उत्तम धार्मिक ग्रंथांचं वाचन, या सगळ्यांमुळेच एकंदरच आरोग्याबरोबरच मानसिक समतोल, मानसिक समाधान आपल्याला या काळामध्ये अनुभवायला मिळत असतं. हेतू हाच की आपला प्रपंच, आपले व्यवहार सांभाळून काहीतरी थोड्या प्रमाणात का होईना उत्तम कार्य आपल्याकडनं साधलं जावं, हीच प्रत्येकाची अपेक्षा. श्रोते हो, या श्रावणी सोमवारच्या अनेक कहाण्या आपल्या चातुर्मासाच्या पुस्तकात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी आज आपण श्रावणी सोमवारची शिवामुठीची कहाणी ऐकणार आहोत. तेव्हा आता ऐकूया आजच्या श्रावणी सोमवारची शिवामुठीची ही कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडत्या सुनेला मात्र जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं वेडं दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला, 1 सोमवार आला, ही रानात गेली. तिथं नागकन्या देवकन्यांची भेट झाली. तिनं त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? त्या म्हणाल्या, महादेवाच्या देवळी जातो, शिवामुठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातात, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील माणसांपासनं सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून आहे, तुमच्याबरोबर येते. तेव्हा त्यांच्याबरोबर ही देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कसला वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाचे पानं घ्यावी, मनोभावी पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत, संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. 1 सोमवारी तांदूळ, 2 सोमवारी तीळ, 3 मूग, 4 जव आणि 5 सोमवार आला तर 7 शिवामुठी करता घेऊन जावे. नावडतीनं हे सगळं ऐकलं. 1 सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि 2 सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली, सगळा दिवस उपवास केला, जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गायीला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे 2 सोमवार आला. नावडतीनं घरातनं सगळं सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले, सगळा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? तसा नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहे तिथं माझा देव आहे. पुढे 3 सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली, घरची माणसं मागं चालली, नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, ह्यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली, आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडिताचे खांब झाले, हंड्या झुमरं लागली, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली, गंध फुल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या तिऱ्या भावा, नणंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला तिनं ते वाहिले. राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढलं, दागिने लिहायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. इकडे नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली, इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं म्हणाला. देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कशानं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसं तिला शंकर प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हवो, ही 60 उत्तरांची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, ही होती आजची श्रावण सोमवारची शिवा मुठीची कहाणी. प्रत्येक नवीन लग्न झालेली मुलगी सुरुवातीची 5 वर्ष हे शिवा मुठीचं व्रत करत असते. खरं तर श्रावण सोमवारच्या आपल्या चातुर्मासाच्या पुस्तकात अनेक कहाण्या आहेत. त्यापैकी आजची पहिली कहाणी शिवा मुठीची आजच्या भागातून आपण ऐकली. भेटूया पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.

आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, दैव जाणिले कुणी. या चित्रपटामधलं गीत मीना बिडीकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कुमार सेन गुप्ता यांनी. आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अमृताचा घनबरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर ऐका आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं वैशाख वनवा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नांदायला जाते या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आजच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
0: आता ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांची गीतरचना, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. हे भक्ती गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: ಬರ ಸಮಚರಣ ಸುಂದರ.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
3: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, वाट सुकलेला नवरा या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या आवाजात.

0: Samundera, my child, Samundera. Samundera, my child, Samundera. नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे पैजेसा विडा या चित्रपटामधला शांताराम नांदगावकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक फटके यांनी.

0: टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध: DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क: नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं. मधुबाला चावला आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे. ग दि माडगुळकर यांचं संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
2: प्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटुवेन सत्वगु परदेश. सप्रेम नमस्कार विनंती.

0: तुमचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याज दर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याज दर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं, वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: मला नेहमीच वाटतं आपला दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
1: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, अखेर जमलं या चित्रपटामधलं गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी साळराम यांचं राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गायिका लता मंगेशकर यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विनायक रहाटकर यांचं बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत। गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा टिमोथी यांच्या आवाजात।

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत खंडोबाची आण या चित्रपटामधला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे प्रभाकर नायक यांचं, संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

निखुन जाईल खडी आता घ्यार उडी आता घ्यार उडी सुसाट चंद सुटा सुटा सुसाट चंद सुटा।

आता ऐकणार आहोत मराठा ते तुका वेळ वावा या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जन्मठेप या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात संपदा देशपांडे यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आपल्या समोर शेळी पालन एक फायदेशीर व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन आपल्याला देणार आहे। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात जवळजवळ 1,68,05,000 शेळ्यांची संख्या आहे। तर यामध्ये 95% खेड्यामध्ये जवळजवळ 48,00,000 कुटुंबाकडून शेळी पालन केले जाते। भारतात इतर मासापेक्षा शेळीच्या मासाला जास्त प्रमाणात मागणी आहे। शेळीच्या मासात चरबीचे प्रमाण कमी आहे। देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता भविष्यात शेळीच्या मासाला मोठी मागणी राहणार आहे। शेळी पालनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। एकंदर पशुधनाचा 26% शेळ्या आहेत। कमी भांडवल व किफायतशीर उत्पन्न हे शेळीपालन व्यवसायाचे वैशिष्ट्य असते। तसेच कोणत्याही जाती धर्माचे बंधन या मासाला नसल्या कारणाने हा व्यवसाय भविष्यात उज्ज्वल आहे। त्यामुळे शेळीला गरिबाची गाय म्हणून संबोधण्यात येते। तर शेतकरी बंधूंनो, शेळीपालनाचे फायदे, तर यामध्ये भारतात शेळ्यांच्या मुख्यतः मांसासाठी उपयोग केला जातो। जवळजवळ 35% मांस शेळ्यांचे वापरले जाते। अत्यंत गरीब प्राणी, व्यवस्थापनास सोपा, कुटुंबातील कोणीही चराईसाठी नेणे, दूध काढणे हे काम करू शकतो। जागा कमी लागते। वरांड्यातसुद्धा शेळी पालन करता येते। दाट वस्तीतसुद्धा शेळी सहज घरातील एका कोपऱ्यात ठेवता येईल। सर्वसाधारण दूध देणाऱ्या बकरीपासून 4 व्यक्तीच्या कुटुंबातील रोजच्या दुधाची चहापूर्ती गरज भागवू शकतो। शेळीला कोणत्याही जातीतील व धर्मातील मनुष्य पालन करू शकतो। गाई म्हशीपेक्षा चारा कमी लागतो। टाकाऊ अन्नाचा व भाजीपाल्याचा शेळीसाठी उपयोग होतो। सकस आहार आणि भरपूर चारा दिल्यास बकरी 24 महिन्यातून 3 वेळेस पिले देते, म्हणून तिच्यापासून जास्ती प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। नर पिल्ले 5 ते 6 महिन्यात बाजारात विक्रीस नेणे योग्य होऊन मालकास उत्पन्न मिळवून देतात। शेळीच्या कातड्यांना उत्तम बाजारपेठ सदा सर्व काळ उपलब्ध असते। पश्मिना, अंगोरा, गद्दी जातीच्या शेळ्यांच्या केसापासून लोकरीसारखे कपडे व शाली तयार होतात। स्वयंरोजगाराचे साधन व प्रपंचाचा आर्थिक मदत म्हणून शेळी पालन उपयुक्त आहे। शेतकरी बंधूंनो, आपण फायदे बघितलेच आहेत। आता शेळ्यांच्या जाती या संदर्भामध्ये आपण थोडं सविस्तर चर्चा करू। जगात शेळ्यांच्या 102 जाती आहेत। त्यापैकी भारतात 25 जाती आढळतात। भारतीय शेळ्यामध्ये जमनापारी, बार्बरी, बीटल, मारवाडी, झलवाडी, सिरोही, मेहसाणा, बेंगाली, सुरती, उस्मानाबादी व संकरित बोर या जाती प्रसिद्ध आहेत। भारतात एकूण शेळ्यांच्या संख्येपेक्षा 20 ते 40% शेळ्या जातीवंत आहेत। उर्वरित 60 ते 80% शेळ्यांचा गुणधर्माप्रमाणे समानता दिसून येत नाही, म्हणून त्यांना देशी शेळ्या असे म्हणतात। शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण उस्मानाबादी शेळीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। उस्मानाबादी ही महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद व त्यांच्या जवळील भागात या शेळ्या आढळतात। या शेळ्या दुधासाठी व मांसासाठी प्रसिद्ध आहेत। रंगाने काळ्या असून शिंगे मोठी, पिळदार, मागे झुकलेली असतात। कानावरील काही वेळेस पांढरे ठिपके आढळतात। अधूनमधून पांढरा किंवा तांबडा रंग दिसतो। पाय मजबूत व काटक असतात। जुळे देण्याचे प्रमाण 64% आहे। उस्मानाबादी शेळीचे वजन 40 किलो तर बोकडाचे 45 किलोपर्यंत असते। या जातीच्या बोकडापासून मांस भरपूर मिळते। या शेळ्या बंदिस्त पद्धतीने पाळण्यास उपयुक्त आहेत। दुसरी शेळ्यांची जात आपण आपल्याकडे आपण करू शकतो, ती म्हणजे बोर। ही जात दक्षिण आफ्रिकेतील असून या जातीचे वैशिष्ट्य मुळातच दणकट, काटक, रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठल्याही वातावरणात तग धरते। 8 महिन्यात नर प्रजनन करिता योग्य होतात। जुळे देण्याचे प्रमाण 60%, एक देण्याचे प्रमाण 24%, तर तिळे देण्याचे प्रमाण 15% असते। स्थानिक शेळ्यांच्या तुलनेत बोर जातीची उत्पादक क्षमता कितीतरी पटीने अधिक असते। कृषी विज्ञान केंद्र करडा इथे 100% बोर बोकूळ आणून त्यापासून स्थानिक शेळ्या व उस्मानाबादी शेळ्यापासून अधिक मांस उत्पादनासाठी संकर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। सर्वसाधारण संकरित बोर करड्याचे वजन 6 महिन्यात 22 ते 25 किलो मिळू शकते। यामुळे शेळी पालकास बराचसा फायदा होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, शेळ्यांची निवड कशी करावी त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। शेळी पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे करण्यासाठी योग्य शेळीची निवड करणे गरजेचे आहे। त्याकरता शेळ्यांची निवड करायची झालीस बाह्य लक्षणामध्ये नाकपुड्या मोठ्या, डोळे पानेदार, शरीर बांधा लांबट व मजबूत असावा, पायाची ठेवण सरळ व शरीराचा आकार त्रिकोणाकृती म्हणजे पुढे निमुळता व मागे पसरट असा असावा, कास मोठी, दूध काढल्यानंतर लहान होणारी असावी. मागच्या दोन पायातील चोक रुंद असावा. शरीरातील केस व त्वचा तुकतुकीत असावी व चेहरा तरतरीत असावा. नवीन कळपासाठी शेळ्या निवडताना त्या शक्यतो दोन दाती व गाभण असलेल्या बघूनच घ्याव्यात. मांसाकरिता शेळ्या ठेवा असल्यास जुळे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात, तर दुधासाठी शेळी हवी असल्यास एक करडे देणारी शेळी निवडावी. प्रजननासाठी कुठलाही दोष नसलेला बोकूळ निवडावा. शेळकीत बंधूंनो, आपल्याला शेळ्यांची निवड आपण बघितले, पण व्यवस्थापनावर आपण जर जोर दिला तर यापासून बराचसा शेळी पालनामध्ये फायदा होऊ शकतो. शेळ्याचे व्यवस्थापन करीत असताना आपल्या देशात इतर पशूच्या तुलनेने बकरी पालनाला कमी महत्त्व दिले जाते. म्हणूनच शेळी पालन व्यवस्थापनाची योग्य पद्धत निवड करणे व शेळी व्यवसायासाठी महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाची पद्धत एकूण शेळ्याची संख्या व उत्पादनाचा प्रकार यावर अवलंबून आहे. शेळी व्यवस्थापनाचा मुख्य दोन पद्धती आहेत, एक मुक्त व्यवस्थापन पद्धत व दुसरी बंदिस्त पद्धत. मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या नैसर्गिक उगवलेल्या चाऱ्यावर किंवा झाडपाल्यावर जोपासल्या जातात. गोटा, चारा, वैरण, औषध, उपचार, मजुरावर सर्वात कमी खर्च होतो. या पद्धतीमध्ये गोट्याची सोय नाही, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जात नाही. गरीब शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक या पद्धतीचा अवलंबन करतात. ही पद्धत मांस उत्पादनासाठी बरी आहे, परंतु शेळीपासून व्यापारी तत्वावर उत्पादन मिळू शकत नाही. बंदिस्ती पद्धतीमध्ये या पद्धती शेळ्या चराव्या जात नाही, दिवसभर गोट्यात ठेवल्या जातात. त्याच ठिकाणी चारा, वैरण, खुराक, पाणी, औषध, उपचार, प्रजनन, दूध काढणे इत्यादी व्यवस्थापनावर केले जाते. आहार शरीराच्या गरजेनुसार दिला जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण दिले जाते. त्यामुळे शेळ्यांना आराम मिळतो. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवता येते. या पद्धतीमध्ये शेळी व्यवस्थापन मजुरामार्फत केले जाते. शेळ्यांच्या कळपात इतर जनावरे जोपासली जात नाही. उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून उत्पादनाची कार्यक्षमता वाढवता येते. व्यक्तिगत शेळी व बोकड्यावर लक्ष देता येते. मुक्त व्यवस्थापनापेक्षा कितीतरी अधिक पटीने दूध व मांसाचे उत्पादन व लेंडीखतसुद्धा उपलब्ध होते. शेतकरी बंधूंनो, शेळ्यांच्या आहाराच्या संदर्भामध्ये सांगावयास झाल्यास शेळ्यांना दररोज 60-80% हिरवा चारा आणि 20-40% सुका चारा लागतो. सर्वसाधारण 30 किलो वजनाच्या एका शेळीला 3-4 किलो हिरवा चारा, 1/2-1 किलो वाढलेला चारा आणि 300-400 ग्रॅम संतुलित खुराक लागतो. यामध्ये मका, ज्वारीचा भरडा, लसूण घास, बहुवार्षिक घास, स्टायलो, हिमाटा शेळ्याकरता देता येते. बाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, पिंपळ, अंबर, अंजन, बकान, लिंब, खैर, शेवरी, शेवगा, हादसा, हादगा, सुबाबूळ इत्यादी झाडपाला शेळ्यांना आवडते. या झाडाच्या शेंगा किंवा फळेसुद्धा आवडीने खातात. कंदयुक्त चाराही शेळ्या खातात. द्विदल धान्याचा भुसा किंवा कडबाग कुट्टी शेळ्यांना देता येते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये शेळ्यांचे आरोग्यही फार महत्त्वाचे असते. शेळ्यांमध्ये प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशीमुळे साथीच्या रोगाची लागण होते. याकरिता शेळी पालकांनी शेळ्यांचे रोग नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे. रोग झाल्यावर औषध उपचार करण्यापेक्षा रोग होणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये तोंडखुरी, पायखुरी, फासी, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, बुडकांडी, देवी, मावा, पोटफुगी, आतड्यातील जंत, बायोपरजीवी कीटक इत्यादी आजार शेळ्यांना होतात. शेळ्यांमध्ये लसीकरणामुळे रोगाचे पूर्ण उच्चाटन होते. शेळ्या निरोगी राहतात. याकरता शासकीय पशुवैद्यकाकडून तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून दरवर्षी नियमितपणे साथीच्या रोगावरील रोग प्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसाय करत असताना काही तोट्यातलेही काही मुख्य कारणे असू शकतात, ते पण जाणून घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये शेळीच्या गाभण काळातील कुपोषण, त्यामुळे अशक्त करडे जन्मास येणे, शेळीला गाभण काळात रोग प्रतिबंधक लसीकरण न केलेले असणे, करड्यांना जन्मता चीक कमी मिळणे, शेळीला दूध कमी असणे, अस्वच्छ परिसरामुळे होणारा जंताचा आणि रोगाचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे दूध पाजण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा वापर, पिण्याकरता अस्वच्छ पाणी, त्याचप्रमाणे शेडमधील दमट वातावरण, पुरेशा जागेअभावी करड्यांची गर्दी, हे शेळीपालनामधील काही तोटे पण हे मुख्य कारण आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्या इकडे आपण शेळ्या पाळतो, पण त्याचा विमा आपण काढत नाही. आणि अशा एखाद्या वेळेला आपल्या कळपातली जर एखादी शेळी जर अकस्मात मरण पावल्यास शेतकऱ्यांना बराचसा आर्थिक नुकसान सोसावं लागते. त्याकरता शेळ्यांचा विमा काढणे फार गरजेचे आहे. आपल्या खेड्यागावात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खूप आहे. बहुतेक शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. बरेचदा ही जनावरे कर्ज काढूनच घेतली जातात. बिगर शेतीधारकही शेळ्या पाळतात तेव्हा त्यांचे एखादे जनावर आजारीपणामुळे, अपघातामुळे, साथीच्या रोगामुळे किंवा अनपेक्षित कारणामुळे दगावले तर जनावर पाळणारा हे नुकसान सहन करू शकत नाही. त्याकरता जनावरांचा विमा काढणे आवश्यक आहे. यामध्ये विमा कंपन्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याकडून काढता येईल आपल्याला, दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही काढता येईल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून काढता येईल, आणि एक चौथी जी आहे इन्शुरन्स कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही आपल्याला शेळ्यांचा विमा काढता येईल. शेळ्यांचा विमा 6 महिने ते 7 वर्षाच्या वयोमर्यादित उतरवता येते. एका पॉलिसीमागे 110 रुपये विमा भरावा लागतो. उदाहरणार्थ 2000 किमतीची शेळीकरता 110 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे हप्ता भरावा लागतो. तर यामध्ये शेळीपालनाचे अर्थशास्त्रही फार महत्त्वाचे आहे. आपल्याकडे 10+1 असे जर युनिट असेल तर त्याकरता त्यावरील होणारा खर्च व उत्पन्न किती मिळू शकते हे आपल्याला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, शेळ्यांना सरासरी एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर आपल्याकडे जर 10 शेळ्या असतील तर शेळ्यापासून येणाऱ्या करड्यांचा गोटा शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र करडा मागील 7 ते 10 वर्षापासून शेळीपालन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रप्रसार करीत आहे. याही पुढे जाऊन बोर जातीच्या शेळीच्या प्रात्यक्षिकामध्ये मागील 4 वर्षापासून शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे. शेळीपालन या केंद्राच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसहायता महिला बचत गटांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. प्रशिक्षणासोबत केंद्राद्वारे उस्मानाबादी शेळी 120 रुपये प्रति किलो, उस्मानाबादी बोकूड 150 रुपये किलो, उस्मानाबादी शेळी क्रॉस बोअर 200 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंना आपल्याला आपण सर्व माहिती घेतली पण अर्थशास्त्रही फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये 10+1 जर युनिट शेतकऱ्यांनी जर सुरू केलं तर त्याकरता लागणारं भांडवल आणि त्यासाठी स्थिर भांडवल किती, साहित्य काय घ्यावं लागेल, खेळते भांडवल किती असेल आणि त्यापासून 10 शेळ्यापासून उत्पादन हे पण बघणे फार गरजेचे आहे. तर थोडं मला इथं सांगावं वाटते की शेळ्या आपल्या जर 10 असतील तर एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फूट शेळ्यांसाठी. त्याचप्रमाणे 10 शेळ्यापासून येणारे जे करडे असतात म्हणजे ज्याला आपण पिल्ले म्हणतो, तर त्यापासून शेळ्या ह्या 2 वर्षामध्ये वेतात म्हणजे 2 वर्षामध्ये 2 वेत मिळाले तर असं धरून चाला की एका शेळीपासून आपण सरासरी असं करू शकू की वर्षाला 2 पिल्ले तर 10 शेळ्यापासून आपल्याला 30 पिल्ले 2 वेतामध्ये पिल्ले मिळू शकते. तर यामध्ये 5 स्क्वेअर फूट एका पिल्ल्याला याप्रमाणे जर दिलं तर 30 पिल्ल्यांना 150 स्क्वेअर फूट आणि 10 शेळ्यांना 100 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेळ्यांसाठी वैरण जे आपण म्हणतो चारा, त्यासाठी 10 बाय 10 जर एखादी जर थोडीशी छोटीशी रूम आपण जर तयार करून घेतली तर 360 चौरस फूट आपल्याला एखादी रूम बांधावं लागेल. यामध्ये शेळ्या पण ठेवता येतील, करडे पण म्हणजे जे शेळ्यांचे पिल्ले ते पण ठेवता येईल आणि आपल्याला त्यांच्यावरील होणारा म्हणजे चाऱ्याचं जे आहे साठवणुकीकरता यामध्ये येऊ शकते. तर सरासरी जर आपण स्वस्ताचं जर हे केलं, कमीत कमी लागत आपल्याजवळचं जे काही मटेरियल असेल याच्यामध्ये, तर 100 रुपये प्रति स्क्वेअर फूट जर आपण तयार केलं तर आपल्याला 36,000 रुपये याच्या गोट्यावर आणि खर्च येईल. यामध्ये आपल्याला साहित्य लागते, यामध्ये घमेले झालं, बकेट झालं, वजन काटा झालं, पावडे झालं, तर यामध्ये जवळपास सरासरी 1,000 आपल्याला जाईल. खेळते भांडवल म्हटलं तर आज शेळ्याच्या किमती फार वाढलेल्या आहेत. सरासरी बरीपैकी एखादी शेळी जर घेतली तर जवळपास 2,000 याप्रमाणे जर मिळाली तर 10 शेळ्यांचे 20,000 रुपये होतील. एखादा बोकूड जर चांगला ठेवता म्हटलं तर जवळपास 3,500 एखादा बोकूड घेता येईल आपल्याला. औषधी आणि जर औषधीचा खर्च एका शेळीला 30 रुपये याप्रमाणे जर घेतला तर जवळपास 1,230 रुपये होईल. विमा 5% आणि आपण जर शेळ्यांचा काढला तर जवळपास 1200 ते 1300 रुपये विम्याला जातील. आणि चराई भाडे जर प्रति शेळी 50 रुपये याप्रमाणे आपण धरलं तर यामध्ये जनावरांना पिल्लांची चराई भाडे दिलेलेच समजून 6000 त्यांना वर्षाचा खर्च येतो. तर खेळते भांडवलामध्ये जवळपास 36800 रुपयाच्या जवळपास खर्च येतो. उत्पादन जर म्हटलं तर एका शेळीपासून एका वेतात 1.5 याप्रमाणे 15 पिल्ले तर 2 वेतामध्ये 30 पिल्ले मिळतील. मर्तुकीचे प्रमाण जर यामध्ये 2% आपण पकडलं तर 15 माद्या आणि 14 नर असे जर आपल्याला मिळाले तर जवळपास 15 माद्यापासून 6 महिन्याच्या किंवा 7 महिन्याच्या नंतर आपण विक्रीला जर काढल्या तर 1500 रुपये प्रमाणे जर गेलं तर 15 माद्याचे आपल्याला 22500 रुपये मिळतील. काय अर्धे नर आणि अर्धे माद्या अशा धरून जर 14 नर आपल्याला मिळाले तर 25200 मिळतील. याप्रमाणे त्याचे 25200 हे आपल्याला मिळू शकतात. उत्पादनामध्ये शेळ्याची लेंडी खतही जर आपण पकडतो म्हटलं तर प्रति शेळी 1/2 किलो याप्रमाणे 40 × 1/2 × 365 दिवसाचं तर आपल्याला जवळपास 7.25 क्विंटल खत मिळेल. त्याचा जर भाव आपण 200 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे केला तर आपल्याला त्याचे 1460 रुपये मिळू शकतात. तर टोटल जवळपास उत्पादन 50,000 आपल्याला मिळेल कमी जास्त सोडलं तर. आणि 50,000 उत्पन्न आणि 36800 असा खर्च जर पकडला तर आपल्याला निव्वळ नफा 12,000 प्रतिवर्ष मिळू शकतो. प्रति महिना 10 शेळ्यापासून 1030 इतका नफा मिळू शकतो. जर जास्त शेळ्या ठेवल्या तर जास्तीचा जास्तच नफा आपल्याला मिळू शकतो. याप्रमाणे जर तुम्ही जर 10 जर युनिट उभं केलं शेतकरी बंधूंना तर तुम्हाला बराचसा फायदा पण होऊ शकतो आणि शेतीला पूरक एक चांगला जोडधंदा पण होऊ शकतो. नमस्कार.
1: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना रुपये 15 लाखांपर्यंत.

0: कर्ज 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508 महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. हे गीत आहे अपराध या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जिद्द या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत मन्नाळे आणि

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं. होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं. शाहू मोडक यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
8: हे गीत ऐकूयात भिजी पलके या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीतरचना MG हसमत यांची आणि संगीतकार तिलक राज।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया खून का रिश्ता या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: चहा बनाय.
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
2: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. बेटा ह्या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मोहरे या चित्रपटामधलं शक्तिकुमार यांचं गीत, आशा भोसले यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: वर्मा मलिक यांचं गीत खून की किंमत या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन. हे गीत आहे चोरणी या चित्रपटामधलं.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वास कायमच विविध विषयांवरती अनोखे उपक्रम, अनोखे कार्यक्रम आणि ज्या त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शनपर कार्यक्रम कायमच घेऊन येत असतं. ह्याच अनुषंगाने आजपर्यंत आपण सामाजिक, आर्थिक, मनोरंजनपर असे विविध कार्यक्रम करत आहोत. त्यातीलच पॅरेंटिंग म्हणजेच पालकत्व हा देखील विषय तितकाच महत्वाचा आहे. त्यावरती सुद्धा भाष्य करणं, मार्गदर्शन मिळवणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी ह्या आपल्या सगळ्यांसाठी एक अनोखा कार्यक्रम घेऊन आलेले आहेत. या कार्यक्रमाचं नाव आहे पालकत्वाची गुरुकिल्ली. डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या बालरोग तज्ज्ञ, किशोरावस्था तज्ज्ञ, स्तनपान तज्ज्ञ, बाल आहार तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये गेली 40 वर्ष कार्यरत आहे. त्यांनी पॅरेंटिंगवरती 2 पुस्तकं लिहिली आहेत. एक म्हणजे पालकत्वाची गुरुकिल्ली हे मराठीमध्ये आणि पॅरेंटिंग डूज अँड डोंट्स हे इंग्रजीमध्ये अशी 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध वृत्तपत्रातून 35 वर्ष लिखाण देखील केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला पालकत्वामध्ये मार्गदर्शनपर फायदा होणार आहे. आपण त्यांच्या काही केसेसबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तरं त्या देणार आहेत. त्यांचे संपूर्ण भारतभरामध्ये आजवर 2500 जास्त पालकत्वावरती कार्यक्रम झालेले आहेत. आता आपण श्यामाताईंनाच प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर, आपल्याला पॅरेंटिंग हा विषय का बरं महत्वाचा वाटतो?
1: तुझा हा प्रश्न अतिशय बरोबर आहे. बाळ जन्माला आल्यापासून पालकत्वाला सुरुवात होते. पॅरेंटिंग म्हणजे पालकत्व. पण पालकत्व म्हणजे काय? तर आपण नर्चर करणं, लहानाचं मोठं करणं आणि त्याच्याचबरोबर संस्कार करणं. बाळ जेव्हा हातात येतं पहिल्यांदा, त्यावेळेला पूर्वीच्या काळी मातांना सवय असायची, लहानपणापासून त्या बाळं घेत असायच्या. मावशीचं, ताईचं, बहिणीचं, भावाचं, कोणाचं तरी बाळ त्यांनी घेतलेलं असायचं. पण आता त्या जेव्हा त्यांचं बाळ हातात घेतात, ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच. आणि त्यामुळं तिथपासून पॅरेंटिंगच्या मार्गदर्शनाची सुरुवात होते. मग बाळाला फीडिंग कसं करायचं ते आपण मागील सर्व एपिसोड्समध्ये बघितलं. मग मूल थोडं मोठं झालं की हल्ली जंक फूड खाणं आहे, हॉटेलिंग आहे. हॉटेलिंग हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये झोमॅटो, स्विगी या गोष्टींनी घर बसल्या पण हॉटेलिंग करता येतं. आणि मग मुलांना त्याचीच सवय लागते. आणि मग चौरस आहार खाणं हे मुलं विसरून जातात. मूल जसं किशोरावस्थेत येतं तसे घरात अजून वाद चालू होतात. मग मोबाईल ॲडिक्शन सुरू होतं, टी व्ही ॲडिक्शन सुरू होतं, बॅक आन्सरिंग म्हणजे उद्धट बोलणं, आईवडिलांचं न ऐकणं, मित्रमंडळीमध्ये जास्त राहणं किंवा रादर त्यांचंच फक्त ऐकणं, अशा असंख्य गोष्टी आणि असंख्य प्रॉब्लेम्स पालकांना दिसू लागतात. त्याच्याचबरोबर मुलांची अभ्यासात कधी कधी अधोगती सुरू होते. करिअर काय करायचं हे प्रश्न पडतात. मुलाला काय जमेल हा प्रश्न असतो. पूर्वीच्या काळी काय होतं की सामान्य परिस्थिती असायची, त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणं हे मुलांच्या आयुष्याचं गोल असायचं. पण आता तसं काही नाही. मुलं अगदी बालवाडीत जातात तेच मुळी एअर कंडिशन स्कूलमध्ये जातात. सर्व सुविधा त्यांना उपलब्ध असतात. आणि मग त्यांना वाढवायचं कसं हा प्रश्न पालकांना पडतोच ना. त्यामुळं आता या सर्व सिरीजमध्ये याच्याखेरीजसुद्धा असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. जसे लहान लहान मुलं आता डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येचा विचार करतात. मुलामुलींमध्ये रिलेशनशिप जरा जास्तच असते. आणि असंख्य प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम्स ना कसं हाताळायचं, पालकांनी शांत राहून आनंदी राहून मुलांना कसं जोपासायचं, कसं संगोपन करायचं, याच्यासाठी आता आपण चर्चा करणार आहोत. तर याच्या पुढील सिरीजमध्ये या पद्धतीनं असंख्य विषय आपण हाताळू, त्याचबरोबर पालकांच्या मनामध्ये ज्या पण शंका असतील, जे पण प्रश्न असतील, ते पालक विचारू शकतात आणि त्याची उत्तरं द्यायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. धन्यवाद.
0: कार्यक्रमाची सुरुवात तर खूप छान झाली मंडळी. आशा आहे की इथून पुढच्या सगळ्या भागांना आपला भरघोस प्रतिसाद मिळेल आणि ह्या चर्चा डॉक्टरांनी दिलेली ही उत्तरं तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच फायद्याची ठरतील. पालकत्वाची गुरुकिल्ली ह्या कार्यक्रमामध्ये आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. आज आपल्याला मार्गदर्शन केलं डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. पुढच्या भागात सुद्धा डॉक्टर आपल्यासोबत असणार आहेत आणि यापुढे देखील ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: जड भवार्णवी उतरी तान दासापडे.
3: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
4: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अलग अलग या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्वन यांनी.
5: कुछ हमको

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे टायटल गीत ऐकणार आहोत, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन. आणि हे गीत ऐकूयात आखो आखो मे या चित्रपटामधलं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं बंद दरवाजा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे काफिल आझाद यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि हे गीत ऐकूया धमकी या चित्रपटामधलं. असद भूपाली यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे गणेश यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: तुमचं बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी
6: संधीची पळी,
7: बाबांना पूजेसाठी
6: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरेनाव आपले स्वागत करतो. श्रोते हो, आपणास माहिती आहे आपण प्रत्येक वेळेस नवनवीन विषय घेऊन येत असतो. याही वेळी आपण वेगळा विषय घेऊन आलोय, क्रिकेट काल आणि आज. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्राचे माजी निवड समिती सदस्य आणि क्रीडक संस्थेचे क्रिकेट संचालक किरण जोशी, अर्थात के व्ही जोशी सर, यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आपला आजचा विषय आहे क्रिकेट काल आणि आज. या विषयावर आपल्याला काय वाटतं?
1: काल आणि आज म्हणजे जे पूर्वीचं क्रिकेट होतं, जे आम्ही खेळत होतो, त्या फरक असा आहे की आताचं क्रिकेट खूप बदललेलं आहे. पूर्वीचं जे क्रिकेट होतं त्याच्यातला दोन मधला फरक सगळ्यात महत्वाचा असा आहे की पूर्वी फॅसिलिटी अजिबात नव्हत्या, काहीच नव्हतं. म्हणजे आता आपण जे काही इथे जे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट बघतो, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा फक्त बॅट बॉल आणि क्रिकेटचं किट, म्हणजे ते फक्त ग्राउंडवर जायचं, मेहनत करायची आणि त्याच्यावर सिलेक्शन वगैरे हे आपण बघायचो. आता फरक असा झाला आहे की आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिटेल सगळं मिळतं. म्हणजे साधं इकडे आपण आताच्या ज्या प्रॅक्टिस होतात त्याच्यासाठी वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स, किंवा आता तुमची बॅट सरळ येते की नाही त्याच्यासाठी एक डिव्हाइस निघालंय की ते बॅटला लावणं मागे, की तुमचं बॅट कुठल्या अँगलने जाते, सरळ जाते की नाही, हे सर्व कळतं. पूर्वी तसं काहीच नव्हतं. पण पूर्वीचं एक असं, आताही हार्डवर्क आहे, माग पूर्वी पण होतं, पण पूर्वी फक्त आणि फक्त हार्डवर्क वर व्हायचं. आता इतर गोष्टी पण त्याच्यात आल्या आहेत.
0: सर, आपण जर बघितलं की क्रिकेट जे तुमच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात बघितलं तर एक फास्टर बॉलर, म्हणजे भारतातलं बघितलं तर फास्टर बॉलरची मध्यंतरी कमतरता होती, त्याच्यानंतर परत फास्टर बॉलर आले, परत चालू झाले, म्हणजे एक परत मागे पुढे हा काळ चालत होता. त्याविषयी काय म्हणतो? म्हणजे कपिल देव पासून जर म्हटलं तर आपण,
1: हो आता खरं म्हणजे भारतात तसे पेस बॉलर आधी नव्हतेच. आपल्याकडे चंद्रा वेदी, प्रसन्ना व्यंकट राघवन हे असे होते. तेव्हा फास्ट बॉलर फक्त नावाला असायचे, कधी कधी आबिद अली टीम मध्ये असायचा, कधी करसन गावरी वगैरे. पण मग तेव्हा स्ट्रेंथ सगळी स्पिनरची असल्यामुळे, म्हणजे तेव्हा आपल्या विकेट्स पण तशाच बनायच्या. मला आठवतंय कधी कधी गावस्करनी 2-3 ओव्हर्स अशा नवीन बॉल जुना करण्यासाठी टाकलायत. मग खरा उदय कधी झाला की नंतर कपिल देव आला, महिंद्र अमरनाथ टाकायचा, मदनलाल आला, रॉजर विन्नी वगैरे आले. पण त्यातनं मोठं नाव कमवलं ऍज अ बॉलर हे कपिल देवनी. आणि आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जे भारतातलं क्रिकेट फोफावलं, मग तिथे खूप चांगले चांगले पेस बॉलर्स आले. त्याच्यात आपल्याला जवागर श्रीनाथ आला, त्याच्यात व्यंकटेश प्रसाद आला, जहीर खान आला, मग लाईनीतच सगळे खूप चांगले चांगले बॉलर्स आले.
0: सर, आपण 1983 विश्वचषक म्हणतात, 1983 नंतर भारतातला जे हवाय बदलली असे म्हणता येईल का क्रिकेट?
1: 100%. मग तेव्हापासून तर एकदम लोक क्रिकेट म्हणजे

0: क्रिकेट बघायला आणि मुख्य म्हणजे लहान मुलांमध्ये तरुणांमध्ये असं एक सगळं असाल की मला पण क्रिकेटर बनायला पाहिजे, मलाही क्रिकेट खेळायचंय बघायचंय. ना भारतात प्रचंड लोकप्रियता आली, आधी पण होतीच, पण आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो काही जल्लोष आपणही बघितला त्याचा निश्चित परिणाम झाला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे खूप चांगले चांगले क्रिकेटर्स उदयास आले.
1: आता ह्याच बाजूने आपण जर बघितलं तर याला एक आणखीन एक जोड मिळाली, म्हणजे पूर्वी रेडिओ होता आकाशवाणी, त्याला साथ मिळाली ती दूरदर्शन
0: टीव्हीची, बरोबर.
1: त्याच्यामुळे क्रिकेटचा विकास झाला भारतात असं म्हणावं का?
0: हो ना, कारण आता मला आठवतं जेव्हा आपण 83 साली वर्ल्ड कप जिंकला तेव्हा नुकतेच टीव्ही आलेले होते. मला आठवतं की आम्ही सार्वजनिक टीव्ही जिथे ठेवले सातपूरला तिथे जाऊन मॅचेस बघायचो. रेडिओवरचं तर होतच, रेडिओचे आज सुद्धा त्याचं इम्पॉर्टन्स तेवढंच आहे जेवढं आधी होतं. टीव्हीवर आता काय होतं की आपल्याला लाईव्ह बघता येतं नक्की कसं आउट झालाय, नक्की कशी विकेट गेली, कशी बाउंड्री मारली आहे, कसे जिंकलेत, परत परत त्याचे ऍक्शन रिप्ले वगैरे बघता येतात. तर तो खूप फरक पडलाय. मग आता लहान मुलं सुद्धा जर बघितलं ना तर ते आपल्याला ऍक्शन करून दाखवतं की असा आउट झाला. पूर्वी हे काहीच नव्हतं.
1: पूर्वी जे आपण आकाशवाणीवर जो मॅचेस बघायचो ते समालोचक समालोचन करायचे, त्यावेळेस आपल्याला अंदाज लावून वाटायचं की अरे हा असं शॉट मारला येईल, त्यांनी तशी बॉलिंग टाकली, बाउन्स टाकलाय. त्यानंतर दूरदर्शनचं आपल्याला पाहायला
0: मिळालं. तेव्हा सुरेश सरय्या आणि हे दोषी सुशील दोषी हे फार लोकप्रिय, आनंद सेटलवाड, पण ते जी कॉमेंट्री करायचे ना ते अशी कॉमेंट्री असायची की जवळजवळ ते सगळं काय झालं असेल हे चित्र डोळ्यासमोर यायचं. आणि मग टीव्ही वगैरे आल्यानंतर मग त्याच्यात खूप मोठी भर पडली. मग आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं की कसा बॉल पडला, कशी मुव्हमेंट झाली, कसा खेळलाय, कसा आउट झाला, कसं बाउंड्री मारली, हे सगळं म्हणजे हा फरक आहेच. पण त्यावेळी सुद्धा ते कॉमेंटेटर जे करायचे कॉमेंट्री करायचे जवळजवळ तसं चित्र डोळ्यासमोर येत होत.
1: तर ज्यावेळेस टीव्ही आला त्याच्यानंतर माझ्या मते तरुणांमध्ये किंवा मध्यवयस्कर जे असतील त्यांच्यामध्ये क्रिकेटचं ज्ञान होतं, परंतु टीव्हीने अनेक लहान मुलांना पण क्रिकेटचं वेड लावलं, तिथून क्रिकेट आणखीन पोपवलं असं म्हणतो.
0: हो निश्चितच. म्हणजे मला पण आठवतं मी स्वतः आपण ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा रॉथमन्स ट्रॉफी ते जिंकली आपण, रविशास्त्री लॉडी मिळाली, तेव्हा मला आठवतं की टीव्ही होता त्यामुळे आम्ही पहाटे 4:30 उठून टीव्ही समोर बसायचो मॅचेस बघायला आणि बॉल टू बॉल मॅच बघायचो. आणि आता हे घरोघरी टीव्ही आले ना नंतर,
1: बरोबर,
0: मग प्रत्येक घरात लहान मुलं टीव्ही आणि क्रिकेट, हे नक्की त्याचा फायदा पण झाला निश्चित. त्याच्यात आपल्याला चांगले चांगले प्लेयर्स उदयास आले, कारण मग कसं की इच्छाशक्ती वाढली, मग आई वडिलांनाही जरा वाटायला लागलं की अरे त्याला क्रिकेट याला आवड आहे, त्याला आपण शिकवू वगैरे, त्यामुळे त्यांचा निश्चित फायदा झालाच आहे नक्की.
1: सर क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट संपलं, म्हणजे संपलं नाही म्हणताय ना, क्रिकेट कसोटी क्रिकेट थोडं मागे पडलं आणि त्याच्यानंतर एक दिवसीय क्रिकेट आलं.
0: हो
1: आता एक दिवसीय क्रिकेट थोडं मागे पडत, मागे पण नाही म्हणता येईल पण बऱ्यापैकी चालू
0: आहे,
1: पण थोडं तो मागे चाललाय असं म्हणून तिला जी हे मिळतंय लोकप्रियता मिळती मला. पण
0: आता काय झालंय की टेस्ट क्रिकेट खरं म्हणजे माझं स्वतःच एक वैयक्तिक मत की टेस्ट क्रिकेट हे खरं क्रिकेट आहे, जिथे टेक्निक वापरून खेळावं लागतं, तुम्हाला तुमचा स्टॅमिना लागतो, 5 दिवस तुम्हाला ग्राउंडवर खेळावं लागतं, त्याच्यात तुमचं जे टेक्निक आहे त्याच तुमची परीक्षा होते. पण काळानुरूप वन डे क्रिकेट आलं, त्याचं एक कारण असं की एका दिवसाचा रिझल्ट मिळायला लागले, मग एक दिवसाची मॅच बघायला मग गर्दी व्हायला लागली, कारण नंतर टेस्ट क्रिकेट बघायला गर्दी कमी व्हायला लागली, पाच पाच दिवस लोकांना काढता येईना. वन डे क्रिकेट आल्यानंतर परत आता टी ट्वेंटी आली, टी ट्वेंटीला तुम्हाला चार तासात रिझल्ट.
1: बरोबर.
0: त्यामुळे आणि दुसरी गोष्ट काय झालं की आपण त्याच्यातही वर्ल्ड कप जिंकले, परत त्याचं वेळ जास्त वाढला आपल्याकडे भारतात, आणि आता चार तासात जर रिझल्ट मिळतात त्याच्यासाठी आपण बघतो स्टेडियम गच्च भरलेले असतात.
1: बरोबर.
0: पण रिझन हेच की फास्ट गेम तुम्हाला बघायला मिळतो, बाउंड्री सिक्सर्स, आणि थोड्या वेळामध्ये म्हणजे चार पाच तासामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो.
1: सर जसं कॅरी पॅकरने क्रिकेट आणलं होतं फास्ट क्रिकेट, तसंच क्रिकेट आयसीएलने आणलं होतं.
0: बरोबर.
1: आयसीएलला मात देण्यासाठी आयपीएल चालू झालं.
0: आयपीएल सुरू झालं. बरोबर.
1: आपण काय सांगाल याच्यावर?
0: बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते. आधी आयसीएल आलं, त्याला बीसीसीआयनी मोठ्या प्रमाणावर आयपीएल भरून त्याला संपवलं.
1: बरोबर.
0: कारण आयसीएल हे ऑथराइज नव्हतं, बीसीसीआयच्या कुठल्याही अपिलेशन शिवाय ते झालेलं होतं. ते कालांतराने ते सगळं बंद पडलं आणि आयपीएल जी पहिली झाली त्याच्यात एवढा सक्सेस मिळाला ऑर्गनायझेशन मध्ये की आता दरवर्षी आपणही बघतो की प्रचंड गर्दी असते. आणि त्याचा एक फायदा असा झाला पण की प्लेयर्सला पैसे मिळायला लागले. त्यांना मुख्य म्हणजे काय असतं, क्रिकेट आपण म्हणतो कुठलाही गेम खेळलो तरी एक आपल्या वयाच्या 30-35 वर्ष 37-37 पर्यंत, पण नंतर तुमच्या स्टॅबिलिटीचं काय.
1: बरोबर.
0: मग जर आता याच्यात जर त्यांना समजा आता आत्ताचीच गोष्ट की मिनिमम 30 लाख त्यांना द्यायचे असतात प्लेयरला, अगदी अंडर 19 अगदी बेसिक प्राइस, तर मग असे प्लेयर्सचा जर पैसे मिळाले तर निदान त्यांचा भविष्यासाठी त्याचा त्यांना उपयोग करता येतो. त्याचं एक हे चांगलं झालंय की प्लेयर्सला खेळण्याबद्दल त्याचा काहीतरी फायदा पैसे मिळायला लागले.
1: हो. आपण आता टी ट्वेंटीचाच विचार करतोय. आयपीएल चालू झाली किंवा त्याच्या आधी आपला 2007 विश्वचषक आपण टी ट्वेंटीचा जिंकला, त्याच्यानंतर आणखी टी ट्वेंटी क्रिकेटला जे यश मिळायला पाहिजे होते ते भारतात खऱ्या अर्थाने मिळायला लागलं, त्याला कारणीभूत आपण म्हणता येईल का की टी ट्वेंटीचा विश्वचषक जिंकला आपल्यासाठी फायदेशीर ठरला?
0: तो फायदेशीर ठरलाच. आणि त्याच्यात काय झालं की टेस्ट क्रिकेट वेगळं होतं, वन डे क्रिकेट थोडं त्यापेक्षा वेगळं फास्ट, पण टी ट्वेंटी मध्ये आपल्याला भारतात जिथे जिथे काही टॅलेंट असेल म्हणजे हे थोडंसं टेक्निक गोष्ट वेगळी ठेवून पण रिझल्ट्स की हिटिंग करणारे बॅट्समन किंवा एकदम अॅक्युरेट बॉलिंग टाकणारे बॉलर्स हे त्यांना संधी मिळायला लागली. आणि आपल्या भरपूर प्लेयर्स मध्ये तो वर्ल्ड कप जिंकल्याचा फायदा नक्की झाला आपल्याला. आणि मग त्याच्याकडे टी ट्वेंटी कडे प्लेयर्स आकर्षित झाले.
1: याच पुढे आपण जाऊन म्हणता येईल का जर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जो 2007 आपण विश्वचषक जिंकला तो तरुणांचा भरणा होता क्रिकेटमध्ये, आणि यावेळेस नक्की शिक्कामोर्तब झाला का हा खेळ तरुणांचा आहे, जो फास्ट गेम आहे हा तरुणांचा आहे. त्यामुळे आपण वेस्ट इंडिज मध्ये नाही वेस्ट इंडिज मध्येच 2007 विश्वचषक हारलो होतो आपण, तर आपल्याला पहिल्यांदाच बांगलादेशकडून पराभूत व्हावं लागलं आणि त्यातच आपण बाद फेरीमध्येच बाद झालो. आपल्या राहिल्या साहिल्या आशा सर्व संपुष्टात आल्या आणि 2007 त्याच वर्षी माझ्यामध्ये टी ट्वेंटीचा विश्वचषक होता आणि त्यात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने भारताला विश्वचषक जिंकून दिला. हा खेळ तरुणांचा म्हणता येईल का जो स्टार्टचे जे तरुण आहे 18-25-30 वयोगटातले त्यांच्यासाठी हा टी ट्वेंटीचा विषय
0: नक्कीच तो फरक आहे. कारण काय होतं की टी ट्वेंटी मध्ये हा फास्ट गेम आहे, तुमची फिल्डिंग चांगली पाहिजे, तुमची रनिंग बेंटीचं विकेट चांगली पाहिजे आणि तिथे प्रत्येक रनला महत्व आहे, प्रत्येक बॉल चांगला टाकायचा आहे, एक मेडन बॉल सुद्धा फरक करतो. नक्कीच इथे तरुणांसाठी निश्चित मोठी संधी असते आणि असं म्हणजे आता काही जे प्लेयर्स आहेत, आता उदाहरणार्थ आपले रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांच्या एक्सेप्शनल केसेस आहेत. याचं कारण तरुणांचा तर आहेच, पण त्याचबरोबर फिटनेसचा पण गेम आहे. तुमचा फिटनेस चांगला तर तुम्ही टी ट्वेंटी खेळू शकता चांगलं. पण एक ते बरोबर आहे की तरुणांसाठी जास्त फायदेशीर आहे, कारण ते क्विक असतात, त्यांचे मुवमेंट फास्ट होतात, धावणं असतं, सगळंच असतं, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच फायदा आहे. पण ज्याच्याकडे फिटनेस आहे आणि टॅलेंट आहे त्याच्यासाठी सुद्धा टी ट्वेंटी तेवढंच फायदेशीर, तो फायदेशीर ठरू शकतो.
1: बरोबर सर, आज आपण आमच्याशी गप्पा मारल्या, क्रिकेट काल आणि आज या विषयावर आपण चर्चा केली. हाच विषय आपण पुढच्या आठवड्यात देखील घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला वेळेचं बंधन आहे. हे वेळेचं बंधन पाळून आपण आज इथं कार्यक्रमाला पूर्णविराम देऊया. चला तर श्रोते, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत धरती या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुमचं बिल या वस्तू, कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी,
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी,
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
4: संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोला बारूद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं इंद्रजीत या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इलाका या चित्रपटामधलं समीर अंजान यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार नदीम श्रवण.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात हिफाजत या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात.
3: Mm-hmm.

0: इतर बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जुर्म और सजा या चित्रपटामधलं राम भारद्वाज यांचं गीत ऐकूया मोहम्मद रफी आणि वाणी जयराम यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत SH बिहारी यांचा किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं आणि हे गीत ऐकूयात 20 साल पहले या चित्रपटामधलं.

0: एक मेले है मजा ही मजा जहाँ में भरा दिल है दीवाना।
1: तुमचे बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक बेचारा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया मुकेश आणि रानू मुखर्जी यांच्या आवाजात गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं।

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: काव्य सौरभ कार्यक्रम सादर करत आहोत. सहभाग ऍडव्होकेट अंजली महाजनी आणि प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते.
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण पावसाच्या कविता आठवणार आहोत. आम्ही दोघी त्यासाठीच तर बसलोय.
3: हो मंडळी, आम्ही परवाच एका मैत्रिणीची पुण्यात ट्रान्सफर झाली तेव्हा तिचे सेंड ऑफ सेरेमनी झाली. भर पावसात आम्ही एका फार्म हाऊस वर पिकनिक अरेंज केली होती.
2: अरे वा.
3: हो, 8-10 मैत्रिणी हिरव्यागार रानातून सहसह त्या मोरपिशी शेतातून तिथे पोहोचलो आणि आली पावसाची सर.
2: आणि मग तुला पावसाची कविता आठवली की काय?
3: हो,
2: तू जुळवलीस ती कविता.
3: हो, तेवढ्यात 2-3 ओळी जुळल्या. पण अशा की नेमेश येतो हा पावसाळा, सृष्टीचे हिरवे रूप जाणवाळा, निसर्ग बांधतो इंद्रधनू हिंदोळा. आणि बघितलं तर काय, तिथे 5-6 हिंदोळे फार्म हाऊस वर बांधलेले. आणि मग सगळ्यांचीच मनाची तार छिडली गेली. लहानपणापासून ज्या पावसाळी कवितांच्या सरीवर सरी आठवत गेल्या बरस
2: आणि मग मजा आली. म्हणूनच आपण ठरवलं की आज पुन्हा एकदा पावसाच्या सगळ्या कविता आठवूया. कारण खरंच कविता म्हणजे मनाला मोहून टाकणाऱ्या ओळी असतात.
3: अगदी, म्हणजे नुसतीच यमक जुळवून अशी नसतं, तर त्याच्यात आपली भावना असतात, विचार असतात, कलात्मक आविष्कारही होतो त्याच्यातनं जरा.
2: अगदी खरंय. आणि पावसाच्या कविता या तर खासच आहेत. अगदी हिंदी आहेत, मराठी आहेत, इंग्लिश आहेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये कवींनी पावसाचा अतिशय मनमुराद आनंद लुटलेला आहे.
3: हो, अगदी मराठी साहित्यात तर पावसाळी कवितांचा खजिनाच आहे म्हणणं.
2: अगदी,
3: नवीन पिढीने या कविता अगदी आवर्जून वाचल्या पाहिजेत किंवा त्याने त्याचा आस्वाद तरी घ्यायला हवा आहे.
2: नवीन पिढी याच्यासाठी की सगळेच इंग्लिश मिडियम मधनं शिकायला लागले तर मग आपला एवढा मराठी साहित्याचा ठेवा,
3: हो,
2: या काव्याचा सगळा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसा, कळणार कसा?
3: आणि इतकं सुंदर गर्भरेषमी साहित्य असताना त्याच्यामधनं जरतारी कविता आपण वाचताना आपलं मन कसं भरवून येतं.
2: पावसाळी कविता म्हणलं की अंजली बोरकरांची कविता आठवते.
3: हो, कुठली ग?
2: बोरकर म्हणजे अतिशय काळजाला हात घालणारे आनंद यात्री.
3: हो हो,
2: ओके. आणि त्यांना खांडेकर काय म्हणायचंय,
3: ज्वालेची पूजा करणारा पारिजातक. आणि मंगेश पाडगावकर पण म्हणायचे बरं का की उन्हाचे चांदणे करणारा कवी म्हणजे बाबा बोरकर.
2: आणि त्यांच्या अतिशय सुंदर अशा रसाळ कवितेचं वाचन पु ल देशपांडे आणि सुनीताबाई अतिशय छान करायच्या. मी तुला एक क्लू देते, त्यांची एक पावसाळी कविता

0: त्यांच्या आवाजातली मला नेहमी आठवते. सांग बरं.
1: सरी वर सरी, सरी वर सरी आल्या ग, सरी वर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, सरी वर सरी आल्या ग. गोपी झाल्या बिजनी चिंब, थरथर कापती निंब कदंब, घना मनातून टाळ मृदुंग, तनुत वाजे चाळ अनंग, पाने पिटती टाळ्या ग,
0: सरी वर सरी आल्या ग. मल्हाराची जळात धून, मल्हाराची जळात धून, वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून, गोपी खेळल्या पदी थिजून,
1: वेली ऋतुमती झाल्या ग,
0: सरी वर सरी आल्या ग. अगदी. हे पावसात भिजणं वगैरे छान आहे नाही?
1: हो ग, खूप छान. जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा लहान मुलासारखं भिजावं असं वाटतं की पावसा, आणि जर आला नाही तर त्याची आळवणी करावीशी वाटते ग, की ये रे पावसा रात्री किंवा दिवसा, बरेच जोरात वसा वसा, पाणी खेळू पसा पसा, शपथ तुला वसुंधरेची, येऊ दे पर्जन्य धारा खरेची, नितांत बरस तू मेघा सावळ्या, होऊ दे सृजनाचा अनिमिष सोहळा.
0: ही तुझी कविता दिसतीय.
1: हो
0: बरोबर. म्हणजे पावसाचं आगमन होऊ देत हे सगळ्यांनाच वाटत असतं, आणि मग सगळं तन मन असं छान सुखावतं. आला आला पाऊस, सनई चौघडा वाजवत, बिजलीची ती दिव्य आरास, वादळ वाऱ्याची गोवरात, सृष्टी वधू वर गगन, सुजनाचे होईल प्रफुल्ल मन, जलद वर्षांनी अक्षता रिमझिम, विवाह सोहळा भास्य अप्रतिम. मला वाटतं तुझीच कविता आहे.
1: आता फिटेल सर्वांची हौस, कुणाच्याही डोळ्यात नसावा पाऊस,
0: वा
1: सुजलाम सुफलाम व्हावी भूमी सत्वर, वरुण राजा राहू दे कृपा निरंतर.
0: खरंच वरुण राजाची कृपा निरंतर असली म्हणजे शेतकरी खुश, आणि शेतकरी खुश तर सगळी सृष्टी खुश, आपण सारे खुश.
1: अगदी
0: खरंय. आणि तुला आठवतं का अंजली, आपल्या लहानपणी अगदी पाऊस येत नसे तेव्हा एक गाणं म्हणायची, मुलं
1: हो
0: पाला अशी बांधून यायची, आणि धोंड्या
1: धोंड्या
0: धोंड्या पाणी दे, धोंड्या धोंड्या पाणी दे. खरंच आहे
1: हे सगळं, खरंच किती छान आठवणी आहेत ना या. असं पावसाचं आगमन वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला भावतं, वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे तो पाऊस आवडतो, वेगवेगळ्या लॉजिकली तो ते पावसाचा विचार करत असावेत.
0: जसं
1: एखाद्या व्यक्तीला वाटत की पावसाच्या काही सरी अलगद उतरतात मनाच्या पर्णावर, मग ते पानावरील मोती, मग ते पानावरील मोती आठवण करून देतात आयुष्यातील सुबक माइल स्टोन्सची, आयुष्यातील सुबक माइल स्टोन्सची. म्हणजे आपल्या आयुष्यात पण काय काही सुंदर सुखद क्षण येतात, ते आपल्याला जसे आठवतात तसे त्या पानावरच्या मोत्यांकडे बघून आपल्याला त्या गोष्टींची आठवण येत राहते. असं काहीतरी
0: कविता असणार नक्की. छान छान छान. तर सगळ्यांनाच पाऊस सुखावतो, आणि मग पाऊस जर आला नाही तर मात्र सगळे अगदी तहानलेले असतात, व्याकुळ झालेले असतात. आणि पहिल्या पावसाने कधीही सृष्टी हिरवा शालू नेसत नाही. पावसाळ्यातील पहिला दिवस असा निबंध असतो लिहायला, आणि मुलं लिहितात सृष्टी हिरवा शालू नेसून आली होती. कशी नेसेल सृष्टी हिरवा शालू? पहिला पाऊस पडल्या पडल्या तर ते पाणी सगळं बाष्पीभवन होतं, मग चार पाच पाऊस होतात, मग पाऊस असा मध्यम लयीत पडत राहतो पडत राहतो पडत राहतो, आणि मग सगळीकडे हिरवं हिरवं गार व्हायला लागतं. आणि मग तुमच्यासारखी लोक फार्म हाऊस वर ट्रिपा काढतात.
1: काय ग काय, आम्ही ते मैत्रीसाठी गेलो होतो आम्ही.
0: हा, आणि ते पाऊस निघून गेल्यावर काय तुझी कविता?
1: ती एक अशी कविता की पाऊस निघून गेल्यावर भिजलेले तृप्त रान गुढ आणि शांत, जसे मुलगी सासरी गेल्यावर ओक बोक घर पण मन मात्र संपृक्त. म्हणजे किती छान याच्यातनं असं जाणवतं नाही का, की कृतार्थता जाणवते या कवितेतून, की दुःखी झालेल्या मनाला समाधानाचा सुखद गारवा देणारा असा हा पाऊस असतो. तसंच त्या पित्याचं मनही दुःखी असतं पण सासरी मन मात्र संपृक्त झालेलं असतं, समाधान मिळालेलं असतं.
0: अगदी. आणि पाऊस हा तो आणि ती याच्यामधला दुवा असतो, पण कधी कधी तो स्वप्नात येतो, कधी कधी तो प्रत्यक्षात येतो, कधी कधी वेगवेगळे कवी काय कवयित्री काय वेगवेगळ्या कविता करतच असतात. त्यात पुष्पा कानडेने एक कविता केली आहे ते पावसाची. काय बरं,
1: चार ओळी अशा आहेत की घनघोर पाऊस घनदाट वनराई अरुंद पायवाट एकच छत्री तो आणि ती.
0: अरे वा, म्हणजे पाऊस आणि तो आणि ती.
1: चांदणी रात उधाणता समुद्र रेतीचा गारवा मनातील साथ तो आणि ती.
0: बर, म्हणजे पावसाळा असलेला आणि त्यांची म्हणजे ते एक छत्री में हम आधे आधे भीग रहे थे ते आठवलं मला गाणं.
1: मला ते प्यार हुआ इकरार हुआ आठवलं.
0: ठीक आहे, पण हे सगळं प्रेमीजनांचा अत्यंत आवडीचा
1: पाऊस असतो,
0: आवडीचा ऋतू आहे.
1: जाग येत असतो विरघळतोय, पण त्याचे मैत्र मात्र तो नक्कीच निभावतो. कारण आपण लहानपणापासून पावसांबरोबरच मोठं झालेलं असतो ना. ग हसतो आपण पावसाबरोबर, हसतो रुसतो बरसतो चिडतो उधाणतो सुद्धा.
0: असं काहीतरी लिहिलेल्या कवितेच्या ओळी मला आठवत आहेत. पावसाळ्यात लहानपणी पावसाची गायचो गाणी.
1: हो, कागदी होड्या नव्या लोणच्याची फोड पावसाळा वाटायचा गोडच गोड.
0: वा,
1: चिंब भजून शाळेतून यायचो बोलणी खायचो पण खूप हसायचो.
0: आपण लहानपणी भिजायचो नाही. हल्लीच्या मुलांना पावसात भिजायला पण नको असतं. ते म्हणतात शिबाई पाऊस आहे, खिडकीत बसून पाऊस पाहूया. अरे असं कसा पाऊस
1: पाऊस अनुभव कसा
0: येणार. कॉलेजमध्ये काय पुढची कविता.
1: कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र कॅन्टीनचा वडा कॉफीचा दरवळ पिकनिक्स आणि पाऊस गाणी कुणाकुणाची मनजीवणी असं व्हायचं खरं. पण तेव्हा नाही का, आणि त्यांना चिडवून करायचो बेजार, एन्जॉय करायचो कॅम्प फायर.
0: बरोबर.
1: पण आता असं मैत्र आता पावसाशी अजून आहे. नातवंडांसह आता बाल्य टिकून आहे.
0: बरोबर.
1: लिंब भिजतो रिमझिमत्या पावसात त्यांच्यासह आणि मनपसंत जगतो कोवळ्या जगतात.
0: मला पण एक पावसाची एक मंगेश पाडगावकरांची फार छान कविता आठवते, आवडते. त्यांना तर खूप पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांच्या आवाजातल्या कविता ऐकताना एक वेगळाच अलौकिक आनंद मिळत असतो. मंगेश पाडगावकर कोकणातले ना, वेंगुर्ल्याचे. आठवला का वेंगुर्ल्याचा पाऊस. हा हा हा हा, कितीदा ऐकलं ना तरी मन तृप्तच होत नाही. सांग ना ते वेंगुर्ल्याचा पाऊस.
1: पाऊस खूप कोकणातलं सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी, की जसा काही पाऊस आपला आप्त सखा मित्र होऊन तो मुलांचं बालपण जपतोय.
0: आणि तो कसा यायचा वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस
1: कसा माया करीत यायचा, बालपण सगळे माझे भिजविले त्याने, आईसारखे मला थोपटून निजविले त्याने. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा.
0: वा, वाळूत रुतली काळी होळकी डोळे मिटून नात उंचाडे फकीर माळ कसे चिंब भिजून गात. झऱ्यांना धोधो हसत जांभ्या डोंगर न्हायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा.
1: काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळे बुडायचे, शुभ्र पांढरा बगळा होऊन माझं मन उडायचे. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा.
0: लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी गाऊन झाड सगळी झुलायची. येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. किती सुंदर आणि ते किती सुरेख सांगायचे. आणि मला ते जगजीतची गझल सुद्धा आठवली, कागज की कश्ती बारिश का पाणी. या सगळ्या गोष्टी म्हणजे पाऊस हा एक नॉस्टेल्जियाच आहे आपल्याला सगळ्या चांगल्या आठवणी मनामध्ये.
1: दरवर्षी आपल्याला बालपण आठवून देणारा, दरवर्षी पाऊस येतो आणि आपल्याला आपल्या बालपणाची तरुणपणाची आणि आता उतार वयातही तो पाऊस आपल्याला इतका प्रसन्न करून जातो, आपलं मन तजेलदार करून जातो असं मला वाटतं.
0: खरंच आहे, या आठवणी कायम पावसाच्या आपल्या सोबत राहायला हव्यात असं मला वाटतं. तुला काय वाटतं?
1: अगदी नक्कीच, आपण अजूनही एकदा या पावसाच्या आठवणी काढूयात
0: आणि मस्त पावसाच्या चिंब सरींमध्ये भिजूया. आणि श्रोत्यांनाही म्हणूया की तुम्ही अशाच पावसामध्ये गात राहा,
1: आनंद
0: राहा आणि आनंद लुटत राहा.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: बिल या वस्तू कानातले,
6: पहिल्या पगारातून आईसाठी,
5: संधीची पळी,
6: बाबांना पूजेसाठी,
5: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
1: आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात। अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का? नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।
7: कार्यक्रमात आता ऐकूया राजा बढे यांचं गीत धाडीला राम तिने कावनी या नाटकातलं। ऐकूया आशा खाडीलकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमातलं हे पद आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात वीर वामनराव जोशी यांचं नाट्यपद. आणि हे नाट्यपद आपण ऐकणार आहोत रणधुंदुभी या नाटकातलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा आनंद आपण घेत आहोत कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं विद्याहरण या नाटकातलं ऐकूया बाळ गंधर्व यांच्या आवाजात

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश गांगरेकर यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद हे पद ऐकूयात सौभद्र या नाटकातलं

0: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात हे पद आहे अशोकजी परांजपे यांचा. संत गोरा कुंभार या नाटकातलं हे पद ऐकूयात. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे गीत ऐकूयात प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग

దాని దాని బదగర సభగ సగరే సాధీన జో హరిగాన.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मागील भागात आपण रिडेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वीची तयारी, डेव्हलपरची निवड, लीगल ड्यू डिलिजन्स आणि सोसायटीने घ्यायची काळजी याविषयी चर्चा केली. आज आपण रिडेव्हलपमेंटच्या पुढील महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत. अग्रीमेंटमध्ये काय असायला हवं, बँक गॅरंटी का महत्वाची आहे, प्रोजेक्ट रखडला तर काय, सोसायटी आणि डेव्हलपर यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय. चला, या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं आपण ॲडव्होकेट तातेड मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, पुनश्च तुमचं स्वागत. मॅडम, रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये कोणती महत्वाची कलमे असणं अत्यावश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
1: रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणजे आता पहिले जे काही प्रत्येकाकडे काय बिल्टअप क्षेत्र आहे, जुने डॉक्युमेंट सगळे बिल्टअपवर असायचे, तर त्यामुळे बिल्टअप क्षेत्र किती किती आहे तो पहिला पार्ट आलेला असतो. आणि मग ते घेतल्यानंतर पुढे जे काही विकसनानंतर मिळणार आहे तर किती क्षेत्र मिळणार आहे ते त्याच्यात क्लिअर कट आलेलं पाहिजे. तर आता हे जे क्षेत्र असतं ते क्षेत्र आताच्या डॉक्युमेंटला कार्पेट टाकलेलं असतं, तर हे कार्पेट क्षेत्र म्हणजे त्याच्यात बाल्कनी किती आहे, रूम साईज किती आहे, म्हणजे एक्झॅक्ट मिळणारं कार्पेट क्षेत्र, बाल्कनीचं क्षेत्र, क्लोज बाल्कनी, ओपन बाल्कनी, टेरेस वगैरे काही आहे का त्याला, तर हे जसं बिल्डिंग प्लॅनमध्ये आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आलेलं पाहिजे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट असते की डेव्हलपमेंट अग्रीमेंट किती काळात, किती मुदतीत तो डेव्हलपर हे काम पूर्ण करून देणार आहे, ती जी मुदत असते ती पर्टिक्युलर त्याच्यात आलेलीच पाहिजे. आता जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीत जर काम झालं नाही तर त्याला ते काय कॉम्पेन्सेट करतील, तर ह्या गोष्टीचाही खुलासा तिथे घेतलेला पाहिजे. म्हणजे समजाच आपण 30 महिन्याची मुदत दिलेली आहे, 30 महिन्यात हे जर काम पूर्ण झालं नाही तर बिल्डरनी आपल्याला किती नुकसान भरपाई द्यावी आणि ती पर फ्लॅट असावी, म्हणजे जेवढे युनिट आहे त्या प्रत्येकाला एवढी एवढी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे, तर हे त्याच्यात क्लिअर कट टाकून घेतलेलं पाहिजे. त्यानंतरची पुढची जी गोष्ट असते की बरेचदा डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना जो काही मोबदला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त, म्हणजे कोणालाही तो फ्लॅट थोडा जास्त एरियाचा पाहिजे असतो, तर मग तो जो मोठा घेतलेला असेल आणि त्याकरता म्हणजे जे सभासद आहे त्यांना जर डेव्हलपरला काही पेमेंट द्यावं लागणार असेल तर त्याही बाबतच्या टर्म कंडिशन क्लिअर टाकलेल्या पाहिजे की हे पैसे, त्याचा दर, ते किती मुदतीत द्यायचे आहेत, कुठल्या टप्प्याला द्यायचे आहेत, म्हणजे कसे कसं पेमेंट करायचं आहे तेही त्याच्यात आपण टाकलेलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून पुढे बिल्डर पहिला स्लॅब झाला, दुसरा स्लॅब झाला, त्यानंतर ते पेमेंट ड्यू होत जातं, तर त्या गोष्टीचा क्लिअर कट उल्लेख असावा त्यामध्ये. आणि ह्याच्यात अजून की बऱ्याचशा रिडेव्हलपमेंटमध्ये भाडं दिलं जातं, तर हे जे रेंट आहे ते म्हणजे किती देणार आहेत त्याचा उल्लेख असावा आणि ते कसं देणार आहे, म्हणजे 3 महिन्याचं एकत्र, 6 महिन्याचं एकत्र, कशा पद्धतीने देणार आहे तोही खुलासा त्याच्यात टाकलेला पाहिजे.
0: मॅडम, परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन अग्रीमेंट जी आहे ती नेमकी काय आहे आणि प्रत्येक सभासदाने ते समजून घेणं का आवश्यक आहे?
1: परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन असं दिलं जात नाही, म्हणजे हे जे देतो ना आपण ते त्यांना फक्त आता हे डेव्हलप होण्याचं काम पूर्ण होई पावेतो म्हणजे तेवढ्या कालावधी करताच फक्त आपण ते रेंटवरच दिलेलं असतं त्यांना, म्हणजे ते परमनंट असं दुसरं नाही देत.
0: अल्टरनेट.
1: आणि हे जे तुम्ही म्हणताय ते मग जर समजा त्यांनी आपल्याला विकसनाला दिलेली प्रॉपर्टी आणि त्याच्या मोबदल्यात आपण आपलं तिसऱ्या ठिकाणचं म्हणजे काम पूर्ण झालेलं एखाद्या स्कीम मधलं जर देणार असो तर मग ते परमनंट ह्याच्यात येईल.
0: अच्छा, म्हणजे थोडक्यात सभासद जे आहेत, एखादा डेव्हलपर आला
1: हो
0: आणि जेव्हा रिडेव्हलपमेंट करायचं असेल त्यांना स्थलांतर होण्याला लागेल त्या कालावधी दोन प्रकार आहेत, तर त्याच्याच प्रोजेक्ट मध्ये दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय का?
1: नाही, म्हणजे आता हे जे परमनंट असेल ना तर ते दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये, म्हणजे ह्या प्रोजेक्ट मध्ये ते फ्लॅट घेतच नाहीये, ते त्याच्याऐवजी तिथला एक्सेप्ट करून घेतात ते आणि ही जागा डेव्हलपला देतात ते, म्हणजे अशा प्रकारचं जर दिलेलं असेल तर मग ते परमनंट मध्ये जाईल आणि हे जे दुसरं आहे ते टेम्पररी आहे आणि ते कधी बिल्डर शोधून देईल या ते फक्त भाड्याची रक्कम देतात, तुम्ही तुमच्या सुविधेप्रमाणे फ्लॅट घेऊ शकता.
0: ओके,
1: राहण्याकरता असं.
0: ओके, मॅडम, कॉर्पस फंड, मंथली रेंट आणि हार्डशिप कॉम्पन्सेशन याबाबत सोसायटीने कोणत्या गोष्टी समजून घ्याव्यात?
1: आता मंथली रेंट जो आहे तो तर म्हणजे प्रत्येकाच्या लोकेशननुसार, फ्लॅटची काय पोझिशन आहे त्यानुसार, म्हणजे तो 1 BHK 2 BHK, म्हणजे जसे फ्लॅट्स आहेत त्याप्रमाणे. आता कॉलेज रोडचा फ्लॅट असेल तर तिथलं रेंट ऑटोमॅटिक जास्त दिलं जातं, आणि जर आपल्या इकडच्या इंदिरानगर वगैरे भागातला असेल तर तिथलं रेंट कमी दिलं जातं, म्हणजे त्या पोझिशन प्रमाणे ते दिलं जातं. आणि आता हा जो कॉर्पस फंड आहे तर तो जो असतो तो त्यांच्या चर्चेदरम्यान हा ठरलेला असतो की जेव्हा एखादी जागा डेव्हलपला देतोय तर तेव्हा काही काही बिल्डिंगमध्ये हे घेतलं जातं की तिथे म्हणजे किती डिपॉझिटची रक्कम, म्हणजे प्रत्येकाकरता बिल्डरनी किती द्यावी तिथे ते पण ठरलेलं असतं. म्हणजे हे जे सगळे बाबी असतात या त्यांच्या मिळकत डेव्हलप करायला देतानाच ठरलेल्या असतात. का त्याकरता म्हणजे नवीन येणाऱ्या सभासदांकडनं ते देतील आणि स्वतः म्हणजे बिल्डरही आत्ताचे जे सभासद आहे त्यांच्याकरताही इतकी इतकी रक्कम डिपॉझिट म्हणून देतील तिथे, हे डॉक्युमेंटमध्ये टाकून घेता येतं की ह्या या पद्धतीने ठरलेलं आहे. आणि हे चर्चेदरम्यान जसं ठरेल त्याप्रमाणे पुढे असतं. काही काही ठिकाणी ते जर बसत नसेल म्हणजे एकूण सगळं कॅल्क्युलेशन पाहून तर मग तिथे ते म्हणजे कंपल्सरी आहे असं नाही होत तिथे.
0: अच्छा, आणि हार्डशिप कॉम्पन्सेशन काय असतं?
1: हार्डशिप कॉम्पन्सेशन म्हणजे जे आपण आता म्हटलं की जी मुदत आहे त्या मुदतीत जर काम झालं नाही तर मग नुकसान भरपाई म्हणून जे काही देणार आहेत ती रक्कम म्हणजे आपण टाकलेली असते डॉक्युमेंटला तसं असतं.
0: मॅडम, आणि बँक गॅरंटी का महत्वाची असते? ती सोसायटीसाठी आणि डेव्हलपरसाठी कशा प्रकारे संरक्षण देते?
1: आता बँक गॅरंटी आहे ना, म्हणजे साधारणत आपल्याकडे खूप कॉमन नाहीये. म्हणजे आपण नाशिक पुरता जर नुसता विचार केला तर आपल्याकडे बँक गॅरंटी हा विषय फार कॉमन नाहीये. म्हणजे हा म्हणजे साधारणतः आतापर्यंत आम्ही जेवढे डॉक्युमेंट केले मी फक्त आमच्या पुरतं जरी म्हटलं तरी बँक गॅरंटी एकाही केसमध्ये दिली गेली नाहीये.
0: हा,
1: म्हणजे बँक गॅरंटी घेतली जाते ती एवढ्या करता का त्यांनी ते काम पूर्ण केलं पाहिजे. की ते काम करण्याकरता त्यांच्याकडे फंड आहेत का नाहीयेत, कारण बिल्डरची आर्थिक परिस्थिती महत्वाची आहे. नाही तर आज डेव्हलपला घेऊन टाकली आणि ते पुढे विकून पैसे येतील आणि मग बांधकाम करतील अशी पोझिशन नको असते. तर तेवढ्या करता ही बँक गॅरंटी घेतली जाते.
0: हा, तर आपल्या इकडे एवढी
1: नाहीये. म्हणजे साधारणतः आम्ही आतापर्यंत केलेत त्याच्यात एकाही केसमध्ये बँक गॅरंटी हा विषय आला नाही. म्हणजे हा परस्पर विश्वासावर चालू आहे.
0: डेव्हलपर वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करू शकला नाही तर सोसायटीकडे कोणते कायदेशीर पर्याय असतात?
1: जर त्यांनी मुदतीत पूर्ण केला नाही तर मग यांना कोर्टात जाऊनच तो करार रद्द करावा लागतो. म्हणजे त्याला परस्पर नोटीस देऊन रद्द नाही होत तो कोर्टात जाऊन रद्द करून, कारण यामध्ये कसं असतं कब्जाही दिला गेलेला असतो तर म्हणून मग कोर्टामध्ये जाऊन कोर्टाची ऑर्डर घेऊन तो रद्द करून घ्यावा लागतो.
0: अच्छा, आणि सोसायटीकडून सहकार्य न मिळल्यास किंवा काही सभासद अडथळे निर्माण करत असल्यास डेव्हलपरकडे कोणते कायदेशीर पर्याय असतात?
1: आता ह्याच्यात असं आहे की सोसायटीमध्ये 51% लोकांची जर मान्यता असेल तर ती डेव्हलपला घेता येते.
0: अच्छा,
1: हा, म्हणजे डेव्हलपला घेता येते. पण प्रत्यक्षात काय असतं इथे माणसं राहत असतात त्यामुळे तो ताबा तुम्ही कोणाला असं घरातनं काढून टाकू शकत नाही. मग त्याला ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ, म्हणजे तुम्हाला कोर्टात जाऊन कोर्टाची ऑर्डर घेऊन ते घर रिकाम करून घ्यावं लागतं.
0: अच्छा,
1: म्हणूनच जे पहिले म्हटलं होतं मी की प्रत्येक ह्याच्यात त्याचं टायटल क्लिअर आहे का, ते ताब्यात मिळू शकतं का, सगळे मेंबर आहेत का, कारण ते जर कोऑर्डिनेशन नसेल तर मग पुढचा जो त्रास होतो की आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट तर करून ठेवतो पण प्रत्यक्षात ताब्यात जागा मिळतच नाही, कारण पुढे कोर्टाची ऑर्डर घेऊन ताब्यात घ्यायला कमीत कमी 6-8 महिने तर जाणारच. म्हणजे कोर्टाची ऑर्डर घ्यायला जो वेळ जातो तर म्हणून करता हे पहिलेच सगळं क्लिअर असलेलं शक्यतो पाहावं. त्याशिवाय डॉक्युमेंट रजिस्टर नको करायला.
0: आणि 51%
1: म्हणजे 51% लोक तयार असतील तर मग हे करता येतं. पण ठराव करताना मात्र 75% लोकांची म्हणजे 3/4 लोकांनी त्या ठरावाला मान्यता दिलेली पाहिजे.
0: अच्छा,
1: मग ते डेव्हलपला घेता येते.
0: अच्छा, ओके. रिडेव्हलपमेंट दरम्यान सर्वाधिक कोणते वाद निर्माण होतात आणि ते टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी काय करायला हवं?
1: आता रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर म्हणजे शक्यतो जे देणारे आहेत त्यांच्या हातात पुढे तसा फार स्कोप नसतो, कारण तुम्ही जागाही ताब्यात दिलेली आहे, डेव्हलपमेंट करारनामाही करून दिलेला आहे, त्यामुळे लोकांकडनं अडथळा कमी असतो. बिल्डरच्या बाबतीतच फक्त होऊ शकतं की त्यांनी जर कामच वेळेत सुरू केलं नाही किंवा कामाकडे लक्ष दिलं नाही तर मग मात्र डिले होऊ शकतो, किंवा कामाची क्वालिटी जी अपेक्षित आहे तसं जर काम केलं नाही तर मग मात्र वाद होऊ शकतात. तेवढ्या कारणाकरता फक्त वाद निर्माण होतो. बाकीच्या तर टर्म कंडिशन मुळातच डॉक्युमेंट करताना ठरलेल्या असतात. GST कोणी भरायचा, फायनल कन्व्हेयन्स कोणी करून द्यायचं, त्याची जे लाईट पाणी मीटरची अनामत रक्कम असते

0: तर तो डेव्हलपमेंट करारनामा कोर्टात जाऊन रद्द करून घेता येतो की हा काम करत नाहीये तर हे आम्हाला कॅन्सल करून मिळावं ही मागणी करता येते आपल्याला.
1: ओके, तुमच्या अनुभवात यशस्वी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये सोसायटी आणि डेव्हलपर यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात?
0: ह्यामध्ये असं आहे की जो पहिला करार करतो तेव्हाच बिल्डरनी पण त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य आहे त्याच गोष्टी कबूल कराव्यात. म्हणजे त्याच्यावर की ते काम आपल्याकडे यावं म्हणून अवास्तव गोष्टी कबूल करू नये. ज्या गोष्टी बसणार आहेत प्रॅक्टिकली करू शकता ते तेवढ्या गोष्टी कबूल कराव्यात आणि त्याप्रमाणेच जर करार केला आणि ज्या काही मुदत वगैरे ठरलेली आहे ती जर व्यवस्थित दिली तर शक्यतो वाद होत नाही. म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढे डेव्हलपमेंटची कामं केलेली आहे एकाही कामात आज पावे तो वाद झालेला नाहीये आणि सगळी कामं स्मूथली संपलेली आहे. म्हणजे आमच्याकडे लोक चर्चेला आले तर आम्ही पहिले तेच सांगतो की नाही आमचे म्हणजे बिल्डरही व्यवस्थित कामं करतात. आजपर्यंतचा तर आमचा अनुभव तसा आहे व्यवस्थित कामं झालेली आहे सगळे.
1: मॅडम, शेवटी रिडेव्हलपमेंट मध्ये जाणाऱ्या सोसायटी आणि डेव्हलपर्स या दोघांनाही तुम्ही कोणते 3 महत्वाचे सल्ले द्याल?
0: आता ह्याच्यामध्ये जेव्हा लोक म्हणजे आता जे डेव्हलप करायला देतात ते तर त्यांनी डेव्हलप करायला देताना आधी ज्याला डेव्हलप करायला देतात ते त्याला तपासून पाहणं म्हणजे त्याचं टायटल आर्थिकदृष्ट्या त्याच्या काम करण्याची पद्धत ह्या दृष्टीने तपासून पाहावं. दुसरी गोष्ट की आपल्याकडे जी काही कागदपत्रं आहे ती व्यवस्थित तपासून पाहावीत आणि त्यांच्याशी चर्चा करताना जे काही डॉक्युमेंट फायनली तयार होणार आहे त्या डॉक्युमेंटचा व्यवस्थित अभ्यास करून ज्या टर्म कंडिशन आहे त्या व्यवस्थित ठरवून घ्याव्या आणि प्रत्येक दस्ता हा नोंदणीकृत करून घ्यावा मुद्रांक शुल्क वगैरे भरून आणि बिल्डरच्या हिशोबाने जे काही आहे की त्यांनी हे कागद करताना नोंदणीकृत करून घेतले पाहिजे. जी जो बिल्डिंग प्लॅन आहे तो बिल्डिंग प्लॅन शक्यतो डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्याच्या पूर्वीच जो मंजूर करायचा आहे तोच बिल्डिंग प्लॅन त्यांनी लोकांना दाखवावा आणि त्याच प्लॅनवर पुढेही काम करावं म्हणजे विश्वासार्हता दोघांची पण टिकून राहते.
1: राईट. मॅडम, आज आपण रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट, अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट, बँक गॅरंटी, सोसायटी आणि डेव्हलपरचे हक्क तसेच रिडेव्हलपमेंट यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर आणि व्यावहारिक पैलू अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी विवेकराज ठाकूर आज निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉलेज
3: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध DLC डिप्लोमा इन सायबर लॉ DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DLL अँड LW डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय शिवशक्ती चौक 34 स्कीम सिडको नाशिक
4: ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजात देवदास या चित्रपटामधलं गीत शब्दरचना नसरत बद्र आणि समीर यांची संगीतकार इस्माईल दरबार

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: गुजर जाएंगे।
1: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन। रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। कॉल करा 91300 2888।
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.

0: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.
1: Oh no, Virtina, I love you.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: जागी रे, ओ पाटे जी।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार, विश्वास मंडळ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण, सादर करते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 146। जय जय रघुवीर समर्थ, दिसे लोचनी ते नसे कल्पकोंडी,

श्रोते हो, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शांती समाधान नेहमी पाहिजे असते, पण ते नेमके कसे मिळावे याचे ज्ञान मात्र नसते. समर्थ हेच जाणतात आणि इथून पुढील 5 श्लोकात ते आवर्जून सांगतात की शांती समाधान हे फक्त संतजनांच्या सान्निध्यातच मिळते. श्रोते हो, मातृहृदयासारख्या तळमळीने समर्थ आपल्याला जगण्याला आणि आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याचे काम करतात. आपल्या विचारात नेमके काय चुकते ते ओळखून समर्थ आपल्याला या श्लोकात सदुपदेश करतात. बर का, समर्थ म्हणतात, आपल्याला डोळ्यांनी जे जे दिसते ते सर्व नश्वर म्हणजे नष्ट होणारे आहे, पण आपल्यासारखे सामान्य जन या दृश्य गोष्टींनाच सत्य मानून फसतात. पण समर्थ पुढे सांगतात की जे डोळ्यांना दिसते ते कोट्यावधी कल्प गेले तरी ते सत्य नसतेच नसते. एक ना एक दिवस त्यावर काळाचा घाला पडून ते शेवटी नष्ट होणार आहेत हे लक्षात ठेवावे. इथे डोळा हे उपलक्षण आहे. डोळा म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना जे जे कळते ते आणि बुद्धीने ज्याचा विचार करता येतो ते सर्व दृश्य जग असे समजावे. यदृष्टम तदनष्टम हा वेदांताचा सिद्धांतच आहे. जे आकाराला येते आहे ते शेवटी नष्ट होते. श्रोते हो, अगदी श्रीराम श्रीकृष्ण या अवतारांनाही देहत्याग करावा लागला आहे. दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. श्रोते हो, गदिमांचे हे गीत त्या दृष्टीनेच बोलके आहे. जे सर्व काळ असते ते एकमेव सत्य म्हणजे परब्रह्म असते. क्षणाक्षणाला बदलणारे दृश्य जगत हे या परब्रह्माच्या अधिष्ठानावरच चालते हे विसरू नये. या परब्रह्माची फक्त ओढ असावी. नश्वर जगात फार वेळ गुंतून राहू नये. समर्थ दासबोधात सांगतात, दृष्टी सदिसे ते नासे, येतद विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टी सदिसे ते स्वरूप नव्हे श्रीराम. श्रोते हो, याचे मार्गदर्शन आपल्याला सद्गुरूच करतात. संत सांगतात, ज्या गोष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होतात त्या पुन्हा पंचमहाभूतातच विलीन होणार आहेत. ज्याला आकार नाही असे निर्गुण परब्रह्म हेच सत्य जाणावे. माऊली म्हणतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरीसी भजे. हा देह म्हणजेच सर्व काही हा भ्रम दूर करणारे संत असतात. आत्मस्वरूपाचा शोध संतांच्या सान्निध्यातच मिळणार आहे असे समर्थ सांगतात. त्यांना शरण जाऊन नेमके समाधान आणि शांती असे सर्व काही मिळवावे. सद्गुरू मार्गदर्शनाचे महत्त्वही समर्थ दासबोधात सांगताना म्हणतात, परब्रह्म म्हणजे सकळान परते तया सपाहता आपण चितो, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया श्रीराम. त्यामुळे सद्गुरूंच्या सान्निध्यात अनंत ब्रह्माचा शोध घेणे हेच जीवन आहे असे समजा. जय

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: वीजेचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: श्रोतेओ नमस्कार आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचा जगणं तुमचा आवाज मंडळी श्रावण भाद्रपदात येणाऱ्या वनस्पतींविषयी किंवा पूजेत वापरल्या जाणाऱ्या पत्रींची माहिती आपण दररोज घेत आहोत त्याच मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे धोत्र्याच्या पानांबद्दल किंवा धतुरा या पानांबद्दल धोत्रा हे सूक्ष्मजीव विरोधी आणि दाहक विरोधी म्हणून काम करतं ते दमा ताप जखमा केसातला कोंडा आणि सांधेदुखी यावरही तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरलं जातं सांधेदुखीमध्ये म्हणजे जसं सांधे कडक होणं स्टीफ होणं कंबरदुखी त्याचबरोबर त्वचा रोगांमध्ये खास सुटणे आणि वेदना यांच्यावरती धोत्र्याच्या पानांचा डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्यानेच उपचार केला जातो हे सांगत असताना यात प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं ते म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धोत्रा ही एक विषारी वनस्पती आहे आणि अर्थातच त्यामुळेच तज्ज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या आणि आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याशिवाय ही वनस्पती कुठल्याही कारणासाठी वापरू नये त्याच्यामुळे केवळ ऐकून किंवा वाचून मिळालेल्या माहितीच्या द्वारे धोत्रा या वनस्पतीचा वापर कशातही करू नये मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वनस्पतींची माहिती आम्ही प्रमाणित साईट्सवरनं त्याचबरोबर वेगवेगळ्या आयुर्वेदिक पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहोत भेटूया अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन पुन्हा उद्याच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाशिक आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
3: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
4: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
3: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
3: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380000

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: तुमचं बिल या वस्तू कानातले
5: पहिल्या पगारातून आईसाठी
4: संधीची पळी
5: बाबांना पूजेसाठी
4: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
5: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
4: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
5: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं या रेडिओ शो मध्ये गीत प्रतिमा। काही गाणी काही आठवणी म्हणजे काही आठवणीतली गाणी तर काही गाण्याच्या आठवणी। रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र आज आम्ही घेऊन आलोय अशीच एक आठवण। आई मिलन की बेला हा 1964 चा गाजलेला चित्रपट। या चित्रपटातला तो सीन जरा आठवा, ते गाणं आठवा। हिरो राजेंद्र कुमार। होय, राजेंद्र कुमारचा वाढदिवस आहे पडद्यावर आणि त्या छोटेखानी समारंभात त्याला शुभेच्छा देण्यासाठी हे गाणं, तुमको हमारी उमर लग जाए, ही शुभेच्छा, ही दुआ देणारी हिरोईन। अगदी बरोबर, सायरा बानो। आता या दुआ देणाऱ्या हिरोईनचाच म्हणजे सायरा बानो यांचाच बर्थडे आहे। चला आपणही हॅपी बर्थडे करू, शुभेच्छा देऊ त्यांना। कशा? तर त्याच गाण्यातून आणि त्याच शब्दातून। तुम्ही और क्या दू मैं दिल के सिवा, तुमको हमारी उमर लग जाए।

मित्रांनो, बॉलिवूड म्हणजे ग्लॅमर, आणि याच ग्लॅमरस सृष्टीमध्ये संधी मिळावी म्हणून कित्येक जण स्वप्न पाहतात. सायरा बानो यांचं हे स्वप्न फार लवकर पूर्ण झालं. लवकर म्हणजे अगदी वयाच्या 16व्या वर्षी. चित्रपट होता जंगली, पहिली संधी, आणि तीही रॉकस्टार शम्मी कपूर यांच्यासोबत. जंगली तुफान चालला. शम्मी कपूर यांची याहू ही आरोळी आणि सायरा बानो यांचं पदार्पण, हे दोन्ही चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतलं. जंगलीची हिरोईन सायरा बानो यांनी अगदी हूबहू साकारली. कमसीन, नादान आणि नाजूक.

जंगली हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर तर बाकी होता. ब्लफ मास्टर, आई मिलन की बेला, दीवाना, आदमी और इंसान, झुक गया आसमान, अमन, असे बरेच हिट पिक्चर्स त्यांच्या नावावर लागले आणि चालले सुद्धा. आता ते इतके चालले की नटखट आणि खूबसूरत अशी पडोसन स्वतःच म्हणू लागली, काय भाई बत्तूर, भाई बत्तूर, अब जाएंगे कितनी दूर.

सायरा बानो यांना नृत्याचं म्हणजे डान्सिंगचं अंग होतच, पण एक परिपूर्ण हिरोईन होण्यासाठी त्यांनी कथक आणि भरतनाट्यमचे धडे घेतले, बाकायदा ट्रेनिंग घेतलं. डायलॉग डिलिव्हरीसुद्धा तेवढीच महत्त्वाची, त्यासाठी सुद्धा त्यांनी मेहनत घेतली. अगाजानी काश्मीरी हे त्यांचे कोच, त्यांच्याकडूनही त्या बरंच शिकल्या. सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसा त्यांचा अभिनय बहरला. होश उडावे असं ग्लॅमर त्यांना लाभलं. खूप सारी प्रसिद्धी आणि खूप सारं यश. मग काय विचारता, झुग गया आसमान.

मित्रांनो, काळ पुढं पुढं गेला आणि सायरा बानूही स्थिरावल्या चित्रपटसृष्टीत. त्या थोडेसे सिरियस रोल्स देखील करू लागल्या. दिन रू पहले और शाम, शाम सुनहरी, कशी तर अशी. ऐकूया एक सुनहरी शाम थी.

रसिक हो, पडोसन हा चित्रपट प्रचंड गाजला. सुनील दत्त, किशोर कुमार हे तर होतेच, पण सायरा बानो यांची बिंदू मात्र इम्प्रेशन पाडून गेली सगळ्यांवर. मैं चली मैं चली असं ती म्हणाली तेव्हा प्रत्यक्षात ते खरं ठरलं. सगळे लीडिंग हिरोज आणि सगळे मोठे बॅनरसाठी त्यांनी काम केलं. शम्मी कपूर, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, सुपरस्टार राजेश खन्ना, मनोज कुमार, धर्मेंद्र या सगळ्यांपासून ते थेट महानायक बिग बी पर्यंत. गंमत म्हणजे जंगलीमध्ये शम्मी कपूर सायरा बानो यांचे हिरो होते, नायक होते, तर जमीरमध्ये ते चक्क त्यांचे वडील झाले. पहा ही एवढी मोठी लंबी करिअर, तरीही सायरा बानो यांची करिअर मात्र जोमात होती. दिल विल, प्यार व्यार हे असलं काही नाही, फक्त जानो तो जानो बस, अपना जानो रे बस.

श्रोते हो, सायरा बानोंना मोठमोठ्या नायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, पण त्यांचा असली हिरो मात्र वेगळाच होता. तो पडद्यावरचा नुसता नायक नव्हता, तर सायरा बानो यांचा जीवनसाथीही होता. येस, दिलीप कुमार. दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांनी 3 सिनेमे केले, बैराग, सगीना आणि गोपी. याच गोपीमध्ये त्यांनी त्यांच्या अहोना साथ घातली. कशी? अशी, हम सफर भी कोई साथ ले.

1961 ते 84 हा सायरा बानो यांच्या करिअरचा महत्त्वाचा काळ. याच काळात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी बखूबी केल्या, छान साकारल्या. बेस्ट ॲक्ट्रेसची 4 नॉमिनेशनसुद्धा त्यांनी मिळवली फिल्मफेअरसाठी. जंगली, शागिर्द, दिवाना आणि सगीना हे ते 4 चित्रपट. काही गंभीर आणि कसदार अशा भूमिकाही त्यांनी केल्या. मंगेशकर भगिनींसोबत अन्य गायिकांनी सुद्धा त्यांना आवाज दिला. मित्रांनो, पण त्यांचा स्वतःचा आवाज कसा आहे ऐकायचंय? ऐकूया. खरंच आज की रात ये कैसी रात.

नेहले पे देहला ही त्यांची शेवटची यशस्वी फिल्म, सक्सेसफुल फिल्म. त्यानंतर मात्र त्यांनी सिनेमे जरा कमी केले. फैसला हा त्यांचा शेवटचा चित्रपट, पण एक ग्लॅमरस पण तेवढेच टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले, हे मात्र नक्की. इंडिया टी व्हीने तर त्यांना टेरिफिक ॲक्ट्रेस, होय टेरिफिक ॲक्ट्रेस म्हटलं. आता आणखीन काय म्हणावं, काश्मीर की कली म्हणावं, म्हणूया चला.

रसिको रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे देऊया सायरा बानो यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही त्यांचा रेशम की डोरी हा चित्रपट पाहिलाय ना? या चित्रपटामध्ये एक सुंदर असं गाणं आहे, बहनाने भाई की कलाई पे प्यार बांधा है, आवाज सुमनताईंचा. राखी पौर्णिमा आली आहे मित्रांनो, तेव्हा हे गाणं गीत प्रतिमेच्या तमाम भावांना आणि सगळ्या बहिणींना समर्पित करो आणि शुभरात्री.

0: वीजेचं बिल या दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमशकल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत आदमी और इंसान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूयात गीतकार शैलेंद्र संगीतकार शंकर जयकिशन

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. बनारसे बाबू या चित्रपटामधलं, शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.
5: मात्र याला मेरा भरदेसा की
6: माझ्याशी बेटा माझ्याशी
5: सुबह शाम से गाफिल मुझे कर दे साकी.
7: छी छी छी छी

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: हे गीत ऐकणार आहोत कमल अमरोही यांचं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे पाकिजा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं

0: वीजेचं बिल यावर दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: राज आपण लग्न कधी करायचं
4: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
3: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
4: मग आता पुढे काय करायचं
5: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
4: पण मग संपर्क कुठे करायचा
5: अगदी सोपंय रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर
3: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
4: चला म्हणजे माझी सुटका झाली
6: बेगुनाह या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूया किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात संगीतकार शंकर जयकिशन

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: एवढी करायची मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888 विश्वास बँक विश्वासाचे नाते
4: याद किया दिल ने कहा।
5: नमस्कार रसिक श्रोत्यांनो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मित्रांनो मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो याद किया दिल ने कहा हो तुम या सिरीजमध्ये आज आपण एका हिंदी सिनेमातील प्रख्यात गीतकाराबद्दल काही मी आठवणी आपल्यासोबत शेअर करणार आहे याचं कारण असं आहे आज 18 ऑगस्ट हा दिवस गीतकार गुलजार यांचा जन्मदिवस 18 ऑगस्ट 1934 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता त्यांचं खरं नाव होतं संपूर्ण सिंग कालरा पण सिनेमासाठी त्यांनी आपलं नाव गुलजार हे ठेवलं होतं गुलजार यांची वेगळी ओळख करून देण्याची आपल्याला गरज नाही कारण तब्बल 5 राष्ट्रीय पुरस्कार त्यानंतर एकदा ऑस्करचा पुरस्कार 1 ग्रॅमी अवॉर्ड 22 फिल्मफेअर पुरस्कार चित्रपट दिग्दर्शनासाठीचे पुरस्कार स्क्रीन प्लेसाठीचे पुरस्कार याचबरोबर पद्मभूषण हा पुरस्कार साहित्य अकॅडमीचा पुरस्कार आणि भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार या सर्व पुरस्कारांचे धनी गुलजार हे होते या गुलजार साहेबांच्या पहिल्या हिंदी गीताचा हा किस्सा आहे हा किस्सा तुम्हाला खूपच वेगळा वाटेल मित्रांनो आपल्या अप्रतिम रचनात भावरम्य शब्दांच्या छटांमधून सुरली गाणी देणारे गीतकार म्हणजे गुलजार बिमल रॉय यांच्या बंदिनी या सिनेमासाठी पहिल्यांदा त्यांनी गीतलेखन केलं त्यांच्या रुपेरी प्रवेशाची ही एक भावस्पर्शी आठवण आहे मित्रांनो या बंदिनी सिनेमाच्या वेळी काहीतरी क्षुल्लक कारणावरून गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्यात काहीसे मतभेद निर्माण झाले होते त्या दोघांमधील संवादच थांबला होता आता खरी अडचण बिमल रॉय यांची झाली होती त्यांना ज्या सिच्युएशनसाठी गाणं हवं होतं ते काही केल्या मिळत नव्हतं त्यावेळी शैलेंद्र यांनीच गुलजार यांना बिमलदाकडे पाठवलं त्या काळी गुलजार मुंबईत एक स्ट्रगलर होते एका गॅरेजमध्ये काम करत होते ते गॅरेजमध्ये जरी काम करत असले तरी त्यांचं पहिलं प्रेम साहित्यावरच होतं शैलेंद्रसोबत त्यांची चांगली मैत्री होती कारण ते दोघे इप्टाचे कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे बॉम्बे यूथ कॉयरचे ते सदस्य होते ज्याची प्रमुख किशोर कुमारची पहिली पत्नी रुमादेवी होती शैलेंद्रनेच गुलजार यांना बिमल रॉय यांना भेटायला पाठवले त्या पद्धतीने गुलजार बिमलदांकडे गेले त्यावेळी बिमलदा यांचे सहाय्यक देबू सेन तिथे बसले होते जुजबी विचारपूस झाल्यानंतर बिमलदांनी देबूला बंगालीमध्ये विचारले भद्रलोक वैष्णव कविता जानी देबूने मग हसत हसत बिमल रॉय यांना सांगितलं दादा गुलजार को बंगाली समजती है आता मात्र बिमलदा ओशाळल्यागत झाले मग त्यांनी गाण्याची सिच्युएशन गुलजार यांना सांगितली आणि त्यांना सचिन देव बर्मन यांच्याकडे पाठवले. गुलजार आणि सचिन देव बर्मन यांची ही पहिलीच भेट होती. त्यावेळी तिथे पंचम देखील उपस्थित होते. दादांची ट्यून तयार होतीच, त्यावर आता त्यांना शब्द लिहायचे होते. गुलजारांना शब्द लिहायला तसा वेळ लागला नाही. गाणं तयार झालं, आता ते बिमलदांना ऐकवायचं होतं. सचिनदांनी गुलजार यांना विचारलं, आप गा सकते हो क्या, बिमलदा को गाना सुनाना है. गुलजार म्हणाले, नाही, गाना मेरे बस की बात नाही. त्यावर सचिनदा म्हणाले, उडी बाबा तुम कैसा भी गा के सुनाएगा, हमारा अच्छा ट्यून रिजेक्ट हो जाएगा. गुलजार यांना थोडंसं वाईट वाटलं, पण कलावंतांचं आपल्या निर्मितीवर किती प्रेम असतं हे त्यांना ठाऊक होतं. अशा पद्धतीने सचिन देव बर्मन यांनी स्वतःच बिमल रॉय यांना ही ट्यून ऐकवली आणि त्यांना ती आवडली आणि लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये ते गाणं रेकॉर्ड झालं. गाण्याचे बोल होते, मोरा गोरा अंग लैले मुहे श्याम रंग दई दे. आता आणखी एक अडचण निर्माण झाली. बिमल रॉय म्हणाले, वो शरीफ घराने की लडकी घर के बाहर जाकर कैसा गाना गाएगी. सचिनदांनी ते गाणं आउटडोरच ला शूट होईल असं केलं होतं, कारण या गाण्याच्या इंटरल्यूडमध्ये त्यांनी निसर्गातील काही आवाज वापरले होते. यावर बरीच चर्चा झाली. मग बिमलदांचे सहाय्यक देबू सेन यांनी तोडगा काढला. ते म्हणाले, दादा वो लडकी अपने घर में अपने पिताजी के साथ रहती है, कौन सी जवान लडकी पिता के सामने नाचते हुए गाएगी बताओ. ही मात्रा आता लागू पडली, ही मात्रा. आणि बिमलदा म्हणाले, आप तो लडकी घर के बाहर जाकर ही गाएगी. बिमलदांना गाणं आवडलं. त्यातील स्त्री सुलभ लज्जा, तिची भावनिक आंदोलनं त्यांना खूप आवडली. गुलजार यांचं सिनेमातील हे पहिलं गाणं रसिकांपुढे आलं, मोरा गोरा अंग लैले मोहे श्याम रंग दई दे. एका गाण्यावर किती बारकाईनं सर्व बाजूने चर्चा होत असते ते पहा. उगाच ही गाणी 50-50, 60-60, 70-70 वर्ष रसिकांच्या मनात राहतात ते उगाच नाही. पण गंमत म्हणजे हे गाणं जरी गुलजारचं पहिलं असलं तरी रसिकांपुढं पहिल्यांदा हे गाणं आलं नाही, कारण बंदिनी हा सिनेमा निर्मिती अवस्थेत थोडासा लांबला, त्यामुळे तो पुढे 1963 साली प्रदर्शित झाला. त्यापूर्वीच बिमलदांचे दोन सिनेमे आधी रिलीज झाले. एक त्यापैकी होता काबुलीवाला. काबुलीवालाची गाणी खरं तर प्रेम धवन लिहिणार होता, पण प्रेम धवनच्या ऐवजी गुलजारने गाणं लिहिलं गंगा आये कहां से. आणखी एक बिमल रॉयचा चित्रपट त्या काळात आला होता, प्रेमपत्र. या प्रेमपत्राची गाणी लिहिणार होते राजेंद्र कृष्ण, पण ती देखील गुलजार यांनीच लिहिली. म्हणजे गुलजारची पहिली तीन गाणी जी होती ती बदली गीतकार म्हणून आली होती, पण तिन्ही गाणी लोकप्रिय झाली. अशा पद्धतीने गुलजार यांचा सिनेमामध्ये प्रवेश झाला. पुढे 70-च्या दशकामध्ये गुलजार सिनेमाचं दिग्दर्शन करू लागले आणि मग मेरे अपने असेल, कोशिश, अंधी, त्यानंतर अंगूर, इजाजत, हे सगळे सिनेमे प्रचंड लोकप्रिय झाले. आज गुलजार यांचा जन्मदिवस, 88 वर्षाचे गुलजार झालेले आहेत. आपल्या रेडिओच्या वतीने, रेडिओ विश्वासच्या वतीने त्यांचं अभिष्ट चिंतन करताना हा गीतकार शतायुषी हो ही आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचे बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
0: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगोदर कार्यक्रमात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके, सुंदर, अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
1: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं।
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज।
7: काव्य सौरभ कार्यक्रम सादर करत आहोत। सहभाग ऍडव्होकेट अंजली महाजनी आणि प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते।
6: नमस्कार श्रोते हो, आज आपण पावसाच्या कविता आठवणार आहोत। आम्ही दोघी त्यासाठीच तर बसलोय।
7: हो मंडळी, आम्ही परवाच एका मैत्रिणीची पुण्यात ट्रान्सफर झाली तेव्हा तिचे सेंड ऑफ सेरेमनी झाली। भर पावसात आम्ही एका फार्म हाऊस वर पिकनिक अरेंज केली होती।
6: अरे वा।
7: हो, 8-10 मैत्रिणी हिरव्यागार रानातून सहसह त्या मोरपिशी शेतातून तिथे पोहोचलो आणि आली पावसाची सर।
6: आणि मग तुला पावसाची कविता आठवली की काय?
7: हो,
6: तू जुळवलीस ती कविता?
7: हो, तेवढ्यात 2-3 ओळी जुळल्या, पण अशा की नेमेश येतो हा पावसाळा, सृष्टीचे हिरवे रूप जाणवाळा, निसर्ग बांधतो इंद्रधनू हिंदोळा। आणि बघितलं तर काय, तिथे 5-6 हिंदोळे फार्म हाऊसवर बांधलेले। आणि मग सगळ्यांचीच मनाची तार छेडली गेली, लहानपणापासूनच्या पावसाळी कवितांच्या सरीवर सरी आठवत गेल्या, बरसत
6: आणि मग मजा आली। म्हणूनच आपण ठरवलं की आज पुन्हा एकदा पावसाच्या सगळ्या कविता आठवूया, कारण खरंच कविता म्हणजे मनाला मोहून टाकणाऱ्या ओळी असतात।
7: अगदी, म्हणजे नुसतीच यमक जुळवून अशी नसतं, तर त्याच्यात आपली भावना असतात, विचार असतात, कलात्मक आविष्कारही होतो त्याच्यातनं जरा।
6: अगदी खरंय, आणि पावसाच्या कविता या तर खासच आहेत। अगदी हिंदी आहेत, मराठी आहेत, इंग्लिश आहेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये कवींनी पावसाचा अतिशय मनमुराद आनंद लुटलेला आहे।
7: हो, अगदी मराठी साहित्यात तर पावसाळी कवितांचा खजिनाच आहे म्हणणं।
6: अगदी,
7: नवीन पिढीने या कविता अगदी आवर्जून वाचल्या पाहिजेत किंवा त्याचा आस्वाद तरी घ्यायला हवा आहे।
6: नवीन पिढी याच्यासाठी की सगळेच इंग्लिश मिडियम मधनं शिकायला लागले तर मग आपला एवढा मराठी साहित्याचा ठेवा,
7: हो,
6: या काव्याचा सगळा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसा, कळणार कसा?
7: आणि इतकं सुंदर गर्भरेषेमी साहित्य असताना त्याच्यामधनं जरतारी कविता आपण वाचताना आपलं मन कसं भरवून येतं।
6: पावसाळी कविता म्हणलं की अंजली बोरकरांची कविता आठवते।
7: हो, कुठली ग?
6: बोरकर म्हणजे अतिशय काळजाला हात घालणारे आनंद यात्री।
7: हो हो,
6: ओके ने। आणि त्यांना खांडेकर काय म्हणायचंय,
7: ज्वालेची पूजा करणारा पारिजातक, आणि मंगेश पाळगावकर पण म्हणायचे बरं का की उन्हाचे चांदणे करणारा कवी म्हणजे बाबा बोरकर।
6: आणि त्यांच्या अतिशय सुंदर अशा रसाळ कवितेचं वाचन पु ल देशपांडे आणि सुनीताबाई अतिशय छान करायच्या। मी तुला एक क्लू देते, त्यांची एक पावसाळी कविता त्यांच्या आवाजातली मला नेहमी आठवते, सांग बरं।
7: सरीवर सरी, सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, सरीवर सरी आल्या ग, गोपी झाल्या बिजनी चिंब, थरथर कापती निंब कदंब, घना मनातून टाळ मृदुंग, तनुत वाजे चाळ अनंग, पाने पिटती टाळ्या ग,
6: सरीवर सरी आल्या ग। मल्हाराची जळात धून, मल्हाराची जळात धून, वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून, गोपी खेळल्या पदी थिजून,
7: वेली ऋतुमती झाल्या ग,
6: सरीवर सरी आल्या ग। अगदी, हे पावसात भिजणं वगैरे छान आहे नाही?
7: हो ग, खूप छान. जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा लहान मुलासारखं भिजावं असं वाटतं की पावसा, आणि जर आला नाही तर त्याची आळवणी करावीशी वाटते ग, की ये रे पावसा रात्री किंवा दिवसा, बरस जोरात वसा वसा पाणी खेळू पसा पसा, शपथ तुला वसुंधरेची येऊ दे पर्जन्य धारा खरेची, नितांत बरस तू मेघा सावळ्या होऊ दे सृजनाचा निमिष सोहळा.
0: ही तुझी कविता दिसतीये.
7: हो
0: बरोबर, म्हणजे पावसाचं आगमन होऊ देत हे सगळ्यांनाच वाटत असतं, आणि मग सगळं तन मन असं छान सुखावतं. आला आला पाऊस सनई चौघडा वाजवत, बिजलीची ती दिव्य आरास वादळ वाऱ्याची गोवरात, सृष्टी वधू वर गगन सुजनाचे होईल प्रफुल्ल मन, जलद वर्षांनी अक्षता रिमझिम विवाह सोहळा भासे अप्रतिम. मला वाटतं तुझीच कविता आहे.
7: आता फिटेल सर्वांची हौस, कुणाच्याही डोळ्यात नसावा पाऊस,
0: वा
7: सुजलाम सुफलाम व्हावी भूमी सत्वर, वरुण राजा राहू दे कृपा निरंतर.
0: खरच वरुण राजाची कृपा निरंतर असली म्हणजे शेतकरी खुश, आणि शेतकरी खुश तर सगळी सृष्टी खुश, आपण सारे खुश.
7: अगदी
0: खरंय. आणि तुला आठवतं का अंजली, आपल्या लहानपणी अगदी पाऊस येत नसे तेव्हा एक गाणं म्हणायची, मुलं पाला अशी बांधून यायची आणि धोंड्या
7: धोंड्या
0: धोंड्या पाणी दे, धोंड्या धोंड्या पाणी दे. खरंच आहे
7: हे सगळं, खरंच किती छान आठवणी आहेत ना या. असं पावसाचं आगमन वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला भावतं, वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे तो पाऊस आवडतो, वेगवेगळ्या लॉजिकली तो ते पावसाचा विचार करत असावेत.
0: जसं
7: एखाद्या व्यक्तीला वाटतं की पावसाच्या काही सरी अलगद उतरतात मनाच्या पर्णावर, मग ते पानावरील मोती, मग ते पानावरील मोती आठवण करून देतात आयुष्यातील सुबक माइल स्टोन्सची, आयुष्यातील सुबक माइल स्टोन्सची. म्हणजे आपल्या आयुष्यात पण काही काही सुंदर सुखद क्षण येतात, ते आपल्याला जसे आठवतात तसे त्या पानावरच्या मोत्यांकडे बघून आपल्याला त्या गोष्टींची आठवण येत राहते. असं काहीतरी
0: असणार नक्की. छान छान छान. तर सगळ्यांनाच पाऊस सुखावतो, आणि मग पाऊस जर आला नाही तर मात्र सगळे अगदी तहानलेले असतात, व्याकुळ झालेले असतात. आणि पहिल्या पावसाने कधीही सृष्टी हिरवा शालू नेसत नाही. पावसाळ्यातील पहिला दिवस असा निबंध असतो लिहायला, आणि मुलं लिहितात सृष्टी हिरवा शालू नेसून आली होती. कशी नेसेल सृष्टी हिरवा शालू, पहिला पाऊस पडल्या पडल्या तर ते पाणी सगळं बाष्पीभवन होतं, मग चार पाच पाऊस होतात, मग पाऊस असा मध्यम लईत पडत राहतो पडत राहतो पडत राहतो, आणि मग सगळीकडे हिरवं हिरवं गार व्हायला लागतं. आणि मग तुमच्यासारखी लोक फार्म हाऊस वर ट्रिपा काढतात.
7: काय ग काय, आम्ही ते मैत्रीसाठी गेलो होतो आम्ही.
0: हा, आणि ते पाऊस निघून गेल्यावर काय तुझी
7: कविता? ती एक अशी कविता की पाऊस निघून गेल्यावर भिजलेले तृप्त रान गुढ आणि शांत, जसे मुलगी सासरी गेल्यावर ओक बोक घर पण मन मात्र संपृक्त. म्हणजे किती छान याच्यातनं असं जाणवतं नाही का, की कृतार्थता जाणवते या कवितेतून, की दुःखी झालेल्या मनाला समाधानाचा सुखद गारवा देणारा असा हा पाऊस असतो. तसंच त्या पित्याचं मनही दुःखी असतं पण सासरी मन मात्र संपृक्त झालेलं असतं, समाधान मिळालेलं असतं.
0: अगदी. आणि पाऊस हा तो आणि ती याच्यामधला दुवा असतो, पण कधी कधी तो स्वप्नात येतो, कधी कधी तो प्रत्यक्षात येतो, कधी कधी वेगवेगळे कवी काय कवयित्री काय वेगवेगळ्या कविता करतच असतात. त्यात पुष्पा कानडेने एक कविता केली आहे ते पावसाची. काय बरं,
7: चार ओळी अशा आहेत की घनघोर पाऊस घनदाट वनराई अरुंद पायवाट एकच छत्री तो आणि ती.
0: अरे वा, म्हणजे पाऊस आणि तो आणि ती,
7: चांदणी रात उधाणता समुद्र रेतीचा गारवा मनातील साथ तो आणि ती.
0: बर, म्हणजे पावसाळा असलेला आणि त्यांची म्हणजे ते एक छत्री में हा माध्या दे भीग रहे थे ते आठवलं मला गाणं.
7: मला ते प्यार हुआ इकरार हुआ आठवलं.
0: ठीक आहे, पण हे सगळं प्रेमीजनांचा अत्यंत आवडीचा ऋतू
7: असतो.
0: आवडीचा ऋतू आहे,
7: जाग येत असतो, विरघळतो, पण त्याचे मैत्र मात्र तो नक्कीच निभावतो. कारण आपण लहानपणापासून पावसांबरोबरच मोठं झालेलं असतो ना ग. हसतो आपण पावसाबरोबर, हसतो, रुसतो, बरसतो, चिडतो, उदाहरणतो सुद्धा.
0: असं काहीतरी लिहिलेल्या कवितेच्या वेळी मला आठवत आहे, पावसाळ्यात लहानपणी पावसाची गायचो गाणी.
7: हो, कागदी होड्या नव्या लोणच्याची फोड, पावसाळा वाटायचा गोडच गोड.
0: वा,
7: चिंब भजून शाळेतून यायचो, बोलणी खायचो, पण खूप हसायचो.
0: आपण लहानपणी भिजायचो नाही. हल्लीच्या मुलांना पावसात भिजायला पण नको असतं. ते म्हणतात शिबाई पाऊस आहे, खिडकीत बसून पाऊस पाहूया. अरे असं कसा पाऊस
7: पाऊस अनुभव कसा येणार.
0: कॉलेजमध्ये काय पुढची कविता?
7: कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र कॅन्टीनचा वडा, कॉफीचा दरवळ, पिकनिक्स आणि पाऊस गाणी, कुणाकुणाची मनजीवणी असं व्हायचं खरं. पण तेव्हा नाही का, आणि त्यांना चिडवून करायचं बेजार, एन्जॉय करायचं कॅम्प फायर.
0: बरोबर.
7: पण आता असं मैत्र आता पावसाशी अजून आहे, नातवंडांसह आता बाल्य टिकून आहे.
0: बरोबर.
7: लिंब भिजतो रिमझिमत्या पावसात त्यांच्यासह आणि मनपसंत जगतो कोवळ्या जगतात.
0: मला पण एक पावसाची एक मंगेश पाडगावकरांची फार छान कविता आठवते, आवडते. त्यांना तर खूप पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांच्या आवाजातल्या कविता ऐकताना एक वेगळाच अलौकिक आनंद मिळत असतो. मंगेश पाडगावकर कोकणातले ना, वेंगुर्ल्याचे. आठवला का वेंगुर्ल्याचा पाऊस? हा हा हा हा, कितीदा ऐकलं ना तरी मन तृप्तच होत नाही. सांग ना ते वेंगुर्ल्याचा पाऊस.
7: पाऊस खूप कोकणातलं सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी, की जसा काही पाऊस आपला आप्त सखा मित्र होऊन तो मुलांचं बालपण जपतोय.
0: आणि तो कसा यायचा वेंगुर्ल्याचा पाऊस? वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस
7: कसा माया करीत यायचा, बालपण सगळे माझे भिजविले त्याने, आईसारखे मला थोपटून निजविले त्याने, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा.
0: वा, वाळूत रुतली काळी होडकी, डोळे मिटून नात उंचाडे फकीर, माळ कसे चिंब भिजून गात, झऱ्यांना धो धो हसत जांभ्या डोंगर न्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा.
7: काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळे बुडायचे, शुभ्र पांढरा बगळा होऊन माझं मन उडायचे, चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचं.

0: वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा,
1: लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी गाऊन झाड सगळी झुलायची, येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. किती सुंदर आणि ते किती सुरेख सांगायचे. आणि मला ते जगजीतची गझल सुद्धा आठवली, कागज की कश्ती बारिश का पाणी. या सगळ्या गोष्टी म्हणजे पाऊस हा एक नॉस्टेल्जियाच आहे आपल्याला सगळ्या चांगल्या आठवणी मनामध्ये.
0: दरवर्षी आपल्याला बालपण आठवून देणारा, दरवर्षी पाऊस येतो आणि आपल्याला आपल्या बालपणाची तरुणपणाची आणि आता उतार वयातही तो पाऊस आपल्याला इतका प्रसन्न करून जातो, आपलं मन तजेलदार करून जातो असं मला वाटतं.
1: खरंच आहे, या आठवणी कायम पावसाच्या आपल्या सोबत राहू राहायला हव्यात असं मला वाटतं. तुला काय वाटतं?
0: अगदी नक्कीच, आपण अजूनही एकदा या पावसाच्या आठवणी काढूयात
1: आणि मस्त पावसाच्या चिंब सरींमध्ये भिजूया. आणि श्रोत्यांनाही म्हणूया की तुम्ही अशाच पावसामध्ये गात राहा,
0: आनंदात
1: राहा आणि आनंद लुटत राहा.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटामधलं, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: सुरेश फाडकर यांच्या आवाजात कलाकार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीतरचना मनोज कुमार आणि इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांची गीतरचना संजोग या चित्रपटामधली। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. फिर वही रात या चित्रपटामधले संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार सोनिक ओमी.

तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. बेवफाई या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहेरी.

0: ich was.
1: Dein Chick.
2: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कागज के नाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताना संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात रेशम की डोरी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आजमी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात 2 नंबर के अमीर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत कुवारा बदन या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे घनश्याम यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमाचे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिला आहे N. दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. ऐकूया वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

प्रथमत आता ऐकूयात गुंज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत माया गोविंद यांचं गीत कश्मकश या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
2: कश्मकश छोड़ दे

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मन मंदिर या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: देवता या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिन्नू पुरुषोत्तम यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत मेहमान. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: रात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380000

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: બસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: त्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

बुद्ध गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवा।

शीतल झाला म्हणून काय उघडून या प्यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगत सनाडावे, आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीस कवळा

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम ध्यान माय बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी. विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

एकीकडे दासबोधात जीवनाच्या सर्व पैलूंचा ज्यांनी तपशीलपूर्वक शोध घेतला, प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय घालून ज्यांनी प्रापंचिकांनाही दिलासा दिला, राजकारण, व्यवहार, लेखन, संसार या सामाजिक तत्वव्यवहारांचं ज्यांनी परखड निरूपण केलं, त्या समर्थांनी या सर्वांचंही एक मूलभूत सार सांगितलं, रामभक्ती हाच मोक्ष आहे, साराचे हे सारं राम नाम। ते गवसलं की कल्पतरू आणि चिंतामणीलाही कोण विचारतो, राम असेल तरच राम आहे, राम नसेल तर कशातही राम नाही, ही दृढता, ही श्रद्धा, हीच अनुभूती।

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.